नमस्कार सोलापूर श्रोतेहो सुप्रभात एफएम 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 27 वैशाख 1948 17 मे 2026. सकाळचे 5:56 झालेले आहेत. आता आमच्या सकाळच्या प्रसारण सभेला आम्ही सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जॉनपुरी आपण ऐकत आहोत. आकाशवाणी सोलापूर, सकाळचे 6 वाजलेत. आता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गंगाधर महांभरे यांची भूपाळी, रामदास कामत यांच्या स्वरात. संगीत आहे वीणा चिटको यांचं.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
0: आता संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकूया तर लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात रजनीकांत राज्याध्यक्ष यांची गवळण. कृष्णा कल्ले यांच्या स्वरामध्ये संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

0: याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणी सोलापूर श्रोतेहो आता विचारपुष्प हा कार्यक्रम आपण ऐकूया.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे.
2: संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या मानव प्रवृत्तींना योग्य दिशा देणाऱ्या ग्रंथातील अंत्यसंस्कार या अध्यायाचा आपण विचार करत होतो. अंत्यसंस्काराच्या विधीसंदर्भात भाष्य केल्यानंतर स्वर्ग नर्क मुक्ती या संदर्भात देखील महाराज आपलं प्रबोधन करतात. काही लोक गंगेला शरण जातात, गंगेच्या पाण्यात न्हाल्याने मुक्ती मिळते, गंगेच्या पाण्याच्या प्रभावानं अंगी पडलेले किडेही मरतात असा समज लोकांमध्ये आहे. यासंबंधी तुकडोजी महाराज म्हणतात की जन्मभर दोषकृत्य करणारे आपली हड मृत्यूनंतर गंगेत विसर्जन करण्याचे आणि जीवाला सद्गती प्राप्त करण्याचे काहीतरी भाबडे नियोजन सुद्धा करतात. त्यांना असं मार्गदर्शन करणारे पंडे पुजारी तुमच्या वाडवडिलांना स्वर्गी पाठवायचं आहे, ही दक्षिणा द्या, हे करा नि ते करा असं गौरवानी सांगत असतात आणि भोळे भाबडे लोक त्यांचं ऐकतातही, त्यांच्या बोलण्यात येतात. बिचारा भोळा भोळा शेतकरी मजूर अथवा भाविक व्यवहारी म्हणे कर्ज करोनी देतो पुरी दक्षिणा तुम्हा परियामचे वाडवडील स्वर्गाला कधी पाठवाल म्हणून रडतो टेकवूनी भाल पंड्यान पुढे. श्रुते हो, लोकांच्या अंधश्रद्धेला वाढवून काही धूर्त लोक स्वतःचा स्वार्थ साधतात. त्यांना सुद्धा संत तुकडोजी महाराज खरं तर हे समजावून सांगतात की या वेळेचा तुम्ही योग्य फायदा घ्या आणि सामान्यांच्या जीवनाला मार्गदर्शन करा, त्यांच्या जीविताला दिशा द्या, काहीतरी चांगली युक्ती करा. आता ती युक्ती कोणती असावी तेही ऐका हा मंडळी. संत तुकडोजी महाराज म्हणतात की भिक्षुकांनी सामान्य जनांना सरळ सांगावं, काय तुझे पितर स्वर्गात जावे ऐसे घेतले तुझ्या जीवे तरी त्यास संकल्प लागती करावे गंगे माझी. मी पितर स्वर्गी जाण्यासाठी संकल्प करीतो जीवे पोटी दारू गांजा भांग आधी ओठी नाही लावणार जन्मभरी नाही करणार दुर्व्यवहार नाही फसविणार दीन पामर देई सर्वांसी सहकार सत्सेवेसाठी. श्रोते हो, याच अध्यायात संत तुकडोजी महाराज पुढे जाऊन संत कबीरांचं उदाहरण देतात. काशीवासी भक्त कबीर समाधीसी निवडती गाव मगहर जास लोक म्हणती नरक द्वार तीच उद्धार भूमी झाली. 550 वर्षांपूर्वी काशीच्या लहर तलावापाशी एक मुसलमान व्यक्तीस सापडलेलं हे लेकरू. स्वामी रामानंदांचं शिष्यत्व त्यांना मिळालं. जाती धर्मांच्याही पलीकडे जाऊन मानव धर्माचा संत कबीरांनी प्रचार केला. काशीत मेल्यानंतर मुक्ती आणि मगहर स्थानी मेल्यानंतर नरकगती मिळते या पंड्यांच्या रूढ कल्पनेला उडवून लावण्यासाठी संत कबीर शेवटी काशीतून मुद्दाम मगहर येथे गेले आणि त्याच ठिकाणी ते समाधीस्थ झाले. कहे कबीर सुनो मेरे संतो भरम पडो सत कोई जस काशी तस मगहर उसर हृदय राम सत होई. हेच सद्गतीचं रहस्य संत कबीरांनी सांगितलंय बर का श्रोत.

0: होते हो याची आठवण आपल्याला संत तुकडोजी महाराज करून देतात. म्हणूनच तर अंत्यसंस्कारांच्या बाबतीत कर्मठपणा अजिबात नको, समाधीस्थळाच्या बांधकामाचं आवडंबर नको, तर उलट मृत्यू ही एक सहज स्थिती मानावी, तिची विकृती होणार नाही असं पाहावं. मृत्यूपेक्षाही जन्मसोहळा सुंदर करावा, तिकडं समाजानं आपलं लक्ष ठेवावं. जिवंत समाजासाठी सुस्थितीचं असं कार्य केलं जावं. मृत्यू असो वा जन्मादी उत्सव, त्यांचा नुसता नको गौरव. गावाचे वाढवावे वैभव, बचत करोनी तुकड्या म्हणे. असे सांगून संत तुकडोजी महाराज अंत्यसंस्कार हा अध्याय या ठिकाणी संपवतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
4: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त सोमवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता सुवासिनींची ओटी भरणे, त्यानंतर कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री म्हेत्री यांची कलगीतुर्याची गाणी होतील. सायंकाळी 7 वाजता श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामींजी उज्जैन यांच्या दिव्य सानिध्यात कुमारी मैथिली कुमठेकर आणि सौ सविता कुंभार अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
5: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
6: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
5: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
6: पुणे सोलापूर हायवे मोडणी,
5: संपर्क 87400304008.
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंदर.
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
8: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
9: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
8: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
9: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
8: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
10: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
9: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
2: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून. 6:30 होत आहेत. आता सोलापूर दिनांक.
11: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
12: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
13: ऍडमिशनचं काम झालं.
12: आणि एवढी मोठी फी?
13: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
12: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर

0: बेंगळूरू जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
1: मोबाईल 90 96 222 325.
2: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी दत्ता आराध्ये. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल. जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू. आजपासून अधिक मास. पंढरपूर नगर परिषद मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी सोयीसुविधा. आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विजयी.

आता घडामोडी विस्तारानं नैऋत्य मोसमी अर्थात मान्सून काल अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल झाला. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूननं अंदमान समुद्रावर बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. विजयपुरमसह अंदमान बेटाच्या विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला असून 6 जूनला कोकणात आणि 7 जूनला पुण्यात दाखल होऊ शकतो. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेची मुदत काल संपली आणि कालपासून घर यादी आणि घरगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात 28 चार्ज अधिकारी 1175 पर्यवेक्षक आणि 6746 प्रगणक नियुक्त करण्यात आले आहेत. आजपासून सुरू होत असलेल्या अधिक मासानिमित्त पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना विविध सोयीसुविधा नगर परिषदेने उपलब्ध करून दिल्या आहेत. पंढरपूर शहरात विविध ठिकाणी चारचाकी वाहनाच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच चंद्रभागा वाळवंट नगर प्रदक्षिणा मार्ग मंदिर परिसर विविध मठ धर्मशाळा आदी ठिकाणी पिण्याचं पाणी नियमित स्वच्छता आदी व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. मंदिर समितीनंही भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप योजनेत दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरावर अत्यल्प खर्चात 1 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा युनिट बसवलं जाणार आहे. दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना 2500 रुपयात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग्राहकांना 10000 रुपये तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील ग्राहकाला 5000 रुपये यासाठी भरावे लागतील. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणार आहे. नवीन मिळकतीचा शोध घेऊन मालमत्ता कर आकारणी करण्याच्या उद्दिष्टपूर्तीत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेच्या मालमत्ता आणि कर संकलन विभागातील 19 कर निरीक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 35,500 रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच माय ऍपवरील तक्रारी प्रलंबित ठेवल्याप्रकरणी महापालिकेच्या 32 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यांच्याकडून 16,300 रुपये दंड आकारण्यात आला आहे. 10वीच्या निकालानंतर आता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला येत्या 20 मे पासून सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया वेळेत आणि सुटसुटीत पार पाडण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयानं कालबद्ध नियोजन केलं असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी असंही त्यांनी सांगितलं. पंढरपूर इथं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला हे कार्यालय सुरू करण्याबाबत आवश्यक बाबींचा अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी आमदार समाधा नवताडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. समाजातील कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी सरकार आता राज्य जिल्हा

0: आणि महानगरपालिका स्तरावर लसीकरण कृती दल स्थापन करणार आहे. लसीकरणाचा आढावा, अंमलबजावणी, उपाययोजना तसेच वंचित बालकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे या जबाबदाऱ्या या दलाकडे असतील. या कृती दलाची कार्यकक्षाही व्यापक ठेवण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू आहे. या अभियानात पंढरपूर तालुक्यातील 19 गावांचा सहभाग आहे. या 19 गावांची शिरूर अनंतपालच्या तालुकास्तरीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. यानंतर जिल्हा आणि राज्यस्तरीय पथकाकडून तपासणी होणार आहे. कृषी पर्यटन केंद्र, वृक्ष लागवड, परसबाग, स्मशानभूमी, आरोग्यसेवा, शुद्ध पाणी पुरवठा अशा विविध बाबींचा यात समावेश आहे. तसेच बार्शी तालुक्यातील 26 गावांची पाहणी कंधार तालुक्यातील पथकाने केली. एसटी महामंडळातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोफत प्रवास सुविधेसाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. येत्या जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे राष्ट्रीय जनजागृती अभियानाअंतर्गत शास्त्रोक्त पद्धतीनं अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर निंबर्गी इथं प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. बार्शी तालुक्यातील 129 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. 2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदासाठी ही सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 34 आणि उर्वरित सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झालं आहे. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी.
2: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.
0: या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा करण्यासाठी कालपासून नोंदणी सुरू झाली. 17 ते 24 मे या कालावधीत होणाऱ्या पूजेसाठी ही नोंदणी ऑनलाईन करता येणार आहे. सण आणि उत्सवाचे दिवस वगळून ही पूजा करण्याची संधी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. गेल्या 3 दिवसात आतापर्यंत 140 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 107 प्रशासकीय बदल्या, 31 कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या तर 2 आपसी बदल्यांचा समावेश आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या 60व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघानं गुजरात टायटन्स संघाचा पराभव केला. गुजरात टायटन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघानं 2 बाद 247 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरादाखल गुजरात टायटन्सचा संघ 4 बाद 218 धावा करू शकला. या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत आहेत. शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात काल भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघातर्फे पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात आलं. महापालिका सफाई कामगारांचं वेतन तात्काळ न केल्यास कर्मचारी कामबंद आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षातर्फे आज दुपारी 12 वाजता भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. काल शनी जयंती आणि शनी अमावस्येनिमित्त शहर जिल्ह्यातील शनी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आता तापमान. सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 43.3°, किमान तापमान 27.3°. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. अंदमान आणि निकोबार बेटावर मान्सून दाखल. जनगणनेचा 2रा टप्पा सुरू. आजपासून अधिक मास सुरू. पंढरपूर नगर परिषद मंदिर समितीतर्फे भाविकांसाठी सोयी सुविधा आणि इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विजयी. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक।
1: सोलापूर दिनांकचं आजचं संकलन केलं होतं पत्रकार दत्तात्रय आराध्ये यांनी।
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डी मार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर।
3: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर सिटी स्कॅन सोनोग्राफी कलर डॉपलर डिजिटल एक्सरे दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल। ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर मोबाईल 99220-30363 किंवा 94226-32200।
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती तुमची आमची पसंती फक्त लाहोटी
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
6: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
7: श्रीकृष्ण गुरुकुल।
8: सकस आहार गुणवत्तापूर्ण शिक्षण स्वच्छ आणि सुंदर वसती गृह
6: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली
8: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
6: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल
7: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
9: वाघोलीवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72-76-73-53-52।
10: शेततळे उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉक्टर्स ऐनापूर मारुती मंदिरासमोर बार्शी फोन 82-37-83-19-90।
11: अय्या मंजू हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार
12: पण तू कसा ओळखलास?
11: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: VR पवार चाटी गल्ली सोलापूर।
1: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ श्रोत्यांनो आता जाणून घेऊयात आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खोडवा उसाच्या चांगल्या उत्पादनासाठी आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे पाणी व्यवस्थापनामध्ये ऊसासाठी फवारा किंवा तुषार पद्धतीनं पाणी व्यवस्थापन केलं तर पाणी वापर क्षमता ही 85 ते 90% मिळते. या पद्धतीमध्ये हवेतून पाणी दाबानं पिकावर फवारलं जात असल्यामुळे पाणी वापरामध्ये बचत होऊन 2 ते 2.5 पट जादा जमीन ही पाण्याखाली आणता येते. 25 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते. शिवाय पानावरील रोग कीड धुऊन जाते. ठिबक सिंचन संचामधून ऊसासाठी पाण्याबरोबर पाण्यात विद्राव्य खताचा वापर केला तर खत वापर क्षमता ही लक्षणीयरित्या वाढून खत मात्रेमध्ये बचत होऊन आपल्या उत्पादन वाढीसह आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना होतो. या फर्टिगेशन तंत्रामुळे पीक वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार अनेक वेळा विभागून खताचा वापर करता येतो. यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची कमतरता भासत नाही आणि अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य ही कधीच कमी देखील पडत नाहीत. उलट ऊसाच्या मुळाजवळ पाण्याबरोबर पोषण द्रव्य पुरवली जातात, त्यामुळे अन्नद्रव्य शोषण करण्याचा वेग देखील वाढतो, पोषण द्रव्यांचा ऱ्हास होत नाही आणि याचाच परिणाम पिकांची वाढ चांगली होते. विद्राव्य खतांच्या रुपानं मुख्य पोषण द्रव्यांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा समतोल पुरवठा यामार्फत केला जातो. फर्टिगेशन तंत्राद्वारे वापरण्यात येणारे द्रवरूप किंवा घनरूप खतं अवशेषमुक्त असल्यामुळे ठिबक सिंचनाचे ड्रिपर बंद होण्याची भीती अजिबात नसते.

0: क्षारयुक्त जमिनीमध्ये ऊसाचं अधिक उत्पादन घेण्यासाठी अशा खास व्यवस्थापनाची गरज असते. खताची कार्यक्षमता वाढल्यामुळे खत वापरामध्ये 25 ते 40% बचत होते. ऊस वाढीच्या अवस्थेनुसार खतमात्रा एकूण वाढीच्या कालावधीमध्ये अनेक वेळा विभागून दिल्यामुळे त्यांची वाढ देखील चांगली होते आणि सोबतच 35 ते 40% अधिक उत्पादन देखील मिळतं. ऊस तोडणी यंत्रानं लागण ऊसाची तोड झाल्यास तुटलेल्या ऊसाच्या बुडक्यावरील पाचड बाजूला करणं किंवा छाटणं ही कामं करावी लागत नाहीत, कारण ऊस तोडणी यंत्रानं ऊसतोड ही जमिनी लगतच खरडून होऊन ऊस पाचटाचे लहान लहान तुकडे होऊन त्याचा ऊस शेतीमध्ये जमिनीवर सारख्या प्रमाणात हलकासा थर जमा होतो. खोडव्याची फूट ही चांगली होते. अशा पद्धतीनं खोडवा ऊसामध्ये चांगल्या उत्पादनासाठी योग्य सिंचनाचा वापर, फर्टिगेशन तंत्र आणि ऊस तोडणी यंत्राचा वापर अशा काही महत्वाच्या बाबी आपण लक्षात ठेवल्या आणि अवगत केल्या तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो.
1: आजचा कृषी सल्ला आता आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत कीटकांची दुनिया हा कार्यक्रम.
2: कीटकांच्या दुनियेत, कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलंय रसिका तुळजापूरकर यांनी.
3: श्रोते हो, गमतीदार कीटकांमध्ये आज माहिती ऐकूया काडी कीटकाची. याला स्टिक इन्सेक्ट असं इंग्रजीमध्ये म्हणतात, किंवा साध्या भाषेत काठी कीटक म्हणूनही हा प्रसिद्ध आहे. अर्थातच नावाप्रमाणे हा गवताच्या काडीसारखा दिसतो. दिवसा हा गवतामध्ये किंवा झुडपात लपून बसतो. जेव्हा तो गवतात लपून बसतो तेव्हा इतका समरूप होऊन जातो, म्हणजे कॅमोफ्लॅज झालेला असतो, की आपल्याला गवताहून वेगळा ओळखूही येणार नाही. त्याचा आकार, आकृती, रंग सर्वच काडी वजा. हा काडी कीटक पाला खातो, पण बहुधा रात्रीच्या वेळी, कारण दिवसा त्याने हालचाल केली तर पक्ष्यांच्या किंवा प्राण्यांच्या तो नजरेस पडेल. पण गवताबरोबर जेव्हा हा जनावरांच्या पोटात जातो तेव्हा मात्र त्या जनावराला फार वेदना होतात. अशा वेळी मग त्या जनावराला तिवा लागला असं म्हणतात. या काडी कीटकांच्या माद्यांची संख्या नरांच्या तुलनेत फार कमी आहे. मग कधी कधी यांच्या माद्या नराशी मिलन झाल्याशिवायच अयोनी पद्धतीनं प्रजनन करतात. काडी कीटकाची लांबी 20 ते 25 सेंटीमीटर इतकी असते. यांच्यातले नर अल्पजीवी तर मादी दीर्घायुषी असते. हा कीटक अजिबात उपद्रवी नाही बरं. महत्वाच्या पिकांवर हल्ला करत नसल्याने तो सहज दिसतही नाही. मग कधी कधी बांधावरच्या गवतात, झुडपावर, कंपाऊंडवरच्या झुडपावर, बागेत काडी पैलवानासारख्या हालचाली करताना दिसतो आणि आपलं लक्ष वेधून घेतो. तेव्हा कुठे कळतं की इथे काडी कीटक बसलाय. काडी कीटक इतका निरुपद्रवी आणि नाजूक आहे की आपण त्याला अगदी पाळू सुद्धा शकतो. याचं आयुष्य असतं 1 वर्षाचं. काडी कीटकाच्या जगभरात साधारण 3000 जाती आढळतात. असाच एक मिमिक्री करणारा गमतीदार कीटक म्हणजे पान कीटक, लीफ इन्सेक्ट. काही कीटक बघा एखाद्या झाडाच्या पानावर बसले की हुबेहूब त्या पानासारखा रंग घेतात, त्यामुळे आपण फसतो. हा पान कीटक त्यापैकीच एक. हा सुद्धा रात्री संचार करतो, पाला खाऊन आपली उपजीविका करतो. अगदी पानासारखाच दिसत असल्यामुळे कीड खाऊ पक्ष्यांच्या नजरेतून हा सहज निसटतो. पान कीटकांची लांबी ही 3 ते 10 सेंटीमीटर इतकी असते. यांच्यातला नर हा मादीपेक्षा लहान असतो. यांना गमतीने चालणारी पानं असं सुद्धा म्हणतात. संपूर्ण प्राणी जगामध्ये सर्वात उल्लेखनीय छदम पानांची नक्कल करणारे हे कीटक. पान कीटक सुद्धा निसर्गात अजिबात हानी पोहोचवत नाहीत. बागेतल्या पानांवर, फुलांवर, फळांवर बसले की यांना ओळखणं कठीण. हिवाळ्यात हे पान कीटक

0: अटेरी पानांच्या फांद्या खातात. ओक, सदाहरित ओक, बेरी यांच्यावर सुद्धा आढळतात. या पानकीटकांच्या माद्या 18 महिने जगतात. नर मात्र अल्पायुषी असतात. शाकाहारी असलेले पानकीटक उडू मात्र शकत नाहीत. काही पानकीटकांना पंख असल्याचं सुद्धा आढळून आलंय. मग ते चढत्या दिशेने उड्डाण करण्यास सक्षम असतात. पानकीटकांच्या काही प्रजाती ज्या वातावरणामध्ये जातात तिथे एकरूप होण्यासाठी विशिष्ट अनुकूलन म्हणजेच अडॉप्शन विकसित करतात. अहो, काही पानकीटक शॅमेलियन सरड्यासारखे आपले रंगही बदलू शकतात. त्यांच्या त्वचेमध्ये रंगद्रव्य पेशींचं आकुंचन प्रसरण होतं. रंग बदलत निसर्गाशी मिळतं जुळतं घेणं, स्वसंरक्षण, मिलन संकेत, ह्या सगळ्या वर्तवणुकीतले बदल हा गमतीशीर भाग अनुकूलनाचा म्हणजेच अडॉप्शनचा आहे. आपण पाहतो बघा, देशाच्या सैनिकांचा पोशाख हा निसर्गाशी मिळता जुळता असतो. रणगाडे, तोफा, बंदुकी, बंकर ह्यांचे सुद्धा रंग जंगलातल्या झाडाझुडपांसारखे असतात. अहो, ही देणगी मानवाला पानकीटकांनीच तर दिलीये.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
2: कीटकांची दुनिया हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झ वरून.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
3: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156. अनुभवी दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
4: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
3: मोबाईल 9205994290.
4: वेळ 10:30 to 8:30.
5: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
5: मोबाईल 9172710499.
7: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेताय तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.

0: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 95 79 790 940.
2: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
3: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
2: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
3: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
4: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
6: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुरटे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
5: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध.
7: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफील्ड प्रो मशीनद्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा.
5: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
7: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर. मोबाईल 98-23-25-78-63.
8: अगं बाई, बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
9: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96-37-91-22-88.
10: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
0: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
10: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
5: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
5: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
11: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
12: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
5: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
13: श्रीकृष्ण गुरुकुल.
6: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
5: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
5: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
13: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-73-73-52.
14: त्वचारोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
0: मोबाईल 77-19-92-22-55.
15: आपण ट्यून केले FM 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर.

हृदय हो अत्यंत लोकप्रिय गझल आणि पार्श्वगायक पंकज उधास यांचा आहे आज जन्मदिन. चिट्ठी आई है चांदी जैसा रंग तेरा, ना कजरे की धार यासारख्या सदाबहार गाण्यांमुळे त्यांना जगभरात मोठी ओळख मिळाली. 1980 ते 90 दशकात त्यांनी गझल घराघरात पोहोचवली. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी भारत सरकारनं सन 2006 पद्मश्री या अत्यंत मानाच्या नागरी पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं होतं. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आजच्या एक गाणं गुणगुणण्यासाठी या कार्यक्रमात आपण ऐकूयात मोहरा या चित्रपटातलं. पंकज उधास आणि साधना सरगम यांनी गायलेलं हे गाणं.

विजू शाह यांच्या संगीत नियोजनातली इंदिवर यांची रचना आता आपण ऐकलीत. पंकजुदास आणि साधना सरगम यांच्या स्वरात चित्रपट मोहरा. श्रोतहो, याबरोबरच एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना,
2: आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. यासंदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्स्प्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे एग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे एग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू एको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी सोलापूर सकाळचे 7:20 झाली आहेत.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
4: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90% क्वालिटी मध्ये हिरवे शेडनेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळते। सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर बारशी। फोन 82 37 83 19 90।
5: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
6: पण तू कसा ओळखलास?
5: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
7: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
8: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
9: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं।
8: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका।

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:25 होत आहेत. आता अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉ सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार श्रोतेहो.
0: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
1: कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एकतर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्याला आढळतात. आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचं एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
0: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
1: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूची खंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला ही सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जी आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञेपर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे. म्हणजे इतकी इत्यंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
0: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि

0: ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत. मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
1: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे. म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
0: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
1: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचेच वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढे 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं हे जर कार्यालयीन संपादकीय म्हणा त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
0: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
1: खरं तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थांनी आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीनं आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
0: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसा आला, त्याच्याविषयी सगळी माहिती असते.

0: अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
1: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
0: अगदी अगदी.
1: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही, अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही, पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून, पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
0: मात्र
1: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
0: जपान
1: म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला, तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
0: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
1: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीनं विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
0: खूपच छान, खूपच छान.
1: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय. किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
0: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: आयोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण ट्यून केले FM 103.4 MHz वर आकाशवाणी सोलापूर. सकाळचे 7:40 झाले आहेत.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: आता ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
5: नमस्कार.
4: आज आपण जी केस बघणार आहोत, 52 वर्षाच्या महिलेची केस आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता, केमो घेतल्या पण तरी सुद्धा कॅन्सरची ग्रोथ चालूच होती. आजकाल या कॅन्सरच्या केसेस खूप वाढलेल्या आपण बघतोय, तर नेमकं यामागचं कारण काय आहे याबद्दल आज बोलूयात.
5: बेसिकली कसं माहितीये का, की अनवॉन्टेड ग्रोथ म्हणजे कॅन्सर. बरोबर की नाही? नियमाच्या विरुद्ध शरीर जर का वागायला लागलं की त्याला आपण कॅन्सर म्हणतो.
4: बरोबर,
5: कारण आपण आता तसं बघायला गेलं तर नियमाप्रमाणे काहीच करत नाहीये. म्हणजे अन्नाच्या बाबतीत जरी आपण बघितलं, बरोबर की नाही, तर मग ते लवकर कसं शिजेल याच्यासाठी कुकर वापरला जातो, किंवा म्हणजे म्हणतो ना की ते चांगलं बनण्यासाठी हायब्रिडायझेशन केलं जातं. म्हणजे निसर्गामध्ये आपण एवढे बदल करायला सुरुवात केलेली आहे, इव्हन पेस्टिसाइड्स वापरलेले आहेत. कारण कसं आहे की आपण त्याची अननॅचरल ग्रोथ केल्यानंतर ते निसर्गामध्ये ते धान्य सर्वाईव्हच होत नाही, आणि मग त्याच्यासाठी त्यांना पेस्टिसाइड्स वापरावे लागतात.
4: बरोबर.
5: आणि मग हे सगळे केमिकल ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये जातात, तर त्यावेळेला ते शरीराचं नॅचरल जे काही तुमचं मेटाबॉलिझम आहे किंवा नॅचरल जे वातावरण आहे ते सगळं बिघडवून टाकतात. इव्हन आता युद्धाचं जे चालू आहे, बरोबर ना, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की तिथे ऍसिडचा पाऊस पडला, ते सगळं जळलं तेलमुळे. इव्हन ते ढग आता आपल्याकडे जर का आले तर आपल्याकडे पण ऍसिडचा पाऊस पडेल आणि सगळं वातावरण बदलेल. तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचं जर का बघितलं तर जर का आपण अनैसर्गिक वेळेने जाणार असेल तर शरीर पण काय होतं, अनैसर्गिक वेळेने वागायला सुरुवात करतं. पण आता एक लक्षात घ्या की आपण जी काही ट्रीटमेंट घेतोय, बरोबर आहे ना, तर म्हणजे नॉलेज इज द पॉवर असं म्हणतात. म्हणजे आपण जी काही ट्रीटमेंट घेतो ते नक्की त्याच्यात काय केलं जातं, ती ट्रीटमेंट कशा प्रकारे काम करते हे जर का आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला कळेल की आपण काय केलं पाहिजे.
4: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 1025 84 84 05 1025 8484051025.
5: म्हणजे आता बेसिकली बघा, पहिल्यांदा होच नाही म्हणून जर का आपण विचार केला तर कसं असतं, असं नाही की शरीरामध्ये तुम्ही थोडेसे केमिकल आले आणि लगेच शरीर अननॅचरल बिहेव्ह करायला लागलं. शरीराची एक सहन करण्याची कॅपॅसिटी असते, आणि मग शरीराच्या या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं, बरोबर ना, म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही इरिटेट करायला सुरुवात केली तर तो काही लगेच एकदम विरोधात जात नाही तुमच्या, बरोबर ना, प्राइमरी लेवलला तो सहन करत राहतो, पण त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं की तो उलटा फिरतो. मग तसंच शरीराचं पण आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती ना, की जर का शरीरामध्ये आता बाकी सगळ्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक घेण्याचा किंवा बाकी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, लाईफस्टाईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्यातून सुद्धा जे काही टॉक्झिन जाणार आहेत, बरोबर की नाही, तर त्याला रेग्युलर डिटॉक्सिफिकेशन करणं, मग आयुर्वेदामध्ये जी काही पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे त्याप्रमाणे डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे, तर आपण कॅन्सर थांबू शकतो. आणि दुसरं म्हणजे आता सध्याची जर का आपण ट्रीटमेंट बघितली, बरोबर ना, तर त्यामध्ये तीन गोष्टी येतात. म्हणजे कॅन्सरची एखादी गाठ झाली तर ती कापून टाकणे, की अशा ठिकाणी असेल की बाबा जिथे रेडिएशन देता येतील तर ती रेडिएशननी जाळून टाकणे, किंवा अशा ठिकाणी असेल जिथे बाबा रेडिएशन नाही शक्य किंवा कापणं पण शक्य नाही तर त्याला किमोनी जाळून टाकणे, बरोबर ना. म्हणजे एक्झिस्टिंग असलेला कॅन्सर काय करता येतो आपल्याला, जाळता येतो. परंतु नवीन जी काही ग्रोथ आहे त्याच्यासाठी मात्र काही मेडिकेशन्स नाही आहेत, बरोबर की नाही. मग आपण बघतो की किमो होऊन सुद्धा नवीन ग्रोथ होतच राहते, मग ही नवीन ग्रोथ जर का आपल्याला थांबवायची असेल तर मग परत आयुर्वेदाला पर्याय नाहीये. तर त्याच्यामुळे जर का कॅन्सर होऊ नये वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जे काही इयरली सांगितलेलं आयुर्वेदानुसार ते केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर मग किमो जर का तुमच्या काय म्हणतो की लिमिटेड राहिल्या तर तुम्हाला फायदा होणार आहे, ते वाढत गेल्या तर कॉम्प्लिकेशन्स वाढत जाणार आहेत. तर त्यामुळे कॅन्सर वाढू नये म्हणून तुम्ही त्याच्यावर

आपली मराठी।

0: जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर का प्रॉपर चालू केली तरच तुम्हाला कॅन्सरवर काय करता येईल विजय मिळता येईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, शनिवार दिनांक 23 मे रोजी सोलापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 25 84 84 05 25 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेदा शिबिर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.
3: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज. पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक विशेष पर्यंत सगळं काही.
4: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
3: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
4: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15
3: ऐकत रहा आणि बनवत रहा
4: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट.
2: श्रोते हो, आकाशवाणी आता केवळ रेडिओ पुरता मर्यादित राहिलेली नाहीये. आता आकाशवाणी सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचते. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमांचा आनंद आता तुम्ही कुठेही आणि कधी घेऊ शकता. चला तर मग आजच जोडा आकाशवाणीशी. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची रचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश भट यांची रचना. स्वर आणि संगीत सज आहे श्रीधर फडके यांचा.

आता ऐकूयात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं लवलीन निगम.

0: पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात, आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील

0: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
1: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
1: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
1: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 53 52।
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
4: आता साठेच ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार। साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर यांच्या ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। सोलापुरातील सुप्रसिद्ध एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन अर्थात मणका रोगतज्ञ डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाइन केअर अँड टायनी ग्लँड क्लिनिक दत्त चौकातल्या टोळाच्या बोळात आहे। हॉस्पिटलचा मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82। डॉक्टर साठे सर नमस्कार।
5: नमस्कार
1: सर, आज आपण बोलूया पाठदुखी, कंबरदुखी आणि चालताना होणारे त्रास याबद्दल। कंबर नेमकी कुठं दुखते त्याच्यावरून त्याच्यावर उपचार केले जातात की कसं?
5: अगदी करेक्ट, की कंबर नक्की कुठे दुखतीये हे जेव्हा आपण पेशंटला तपासून बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे फॅसेट जॉईंटमुळे होणारं पेन आहे, डिस्कमुळे होणारं पेन आहे का नसांमुळे होणारं पेन आहे। आणि प्रत्येकाचे उपचार पद्धती वेगळी आहे।
1: खरंच आहे। तर बिना ऑपरेशन द्वारे आपल्याला काय कसे उपचार करता येतील याच्यामध्ये?
5: तर कंबरदुखीसाठी आता जनरली 100 पैकी 95% लोकांना आपण बिना ऑपरेशनच ट्रीटमेंट देतो। आता जर फॅसेट जॉईंटमुळे जर पेन होत असेल तर त्याला फॅसेट जॉईंट इंजेक्शन नावाचा एक प्रकार आहे, जे आपण मणक्याचे जे छोटे जॉईंट आहेत त्यांना सप्लाय करणारी जी नस आहे त्याला आपण ते इंजेक्शन देऊ शकतो। हा एक प्रकार झाला। दुसरा इंट्रा डिस्कल इंजेक्शन म्हणून म्हणतो, म्हणजे मी इतके पेशंट पाहिले आहेत की जे 2-2 3-3 वर्ष फक्त पाठदुखीमुळे सोलापूर, पुणे, हैदराबाद सगळ्या प्रकारचे, सगळ्या पथीचे सगळे डॉक्टर करून झाले पण पाठदुखी जात नाही,
1: थांबत नाही, हा
5: हे असे तरुण लोक अनेक आहेत। तर त्याच्यामध्ये काय आहे की त्यांच्या डिस्कमध्ये इश्यू असतो आणि त्याच्यामुळे त्यांना डिस्कोजेनिक बॅक पेन असतं, त्यांची डिस्क उसवली गेलेली असते। तर त्यात आपल्याला काय करायचं होतं की डिस्कच्या आत इंजेक्शन देता येतं किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे त्याची उपचार करता येते। तर हा एक बिना ऑपरेशन करता येण्यासारखं टेक्निक आहे।
1: श्रोते हो, आपल्यालाही पाठदुखी, कंबरदुखी किंवा चालण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांना भेटू शकता। डॉक्टरांचा पत्ता साठेज ऑर्थोस्पाइन केअर सेंटर, दत्त चौक, टोळाचा बोळ, सोलापूर। मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82, 7887735482। पूर्वी असं म्हणायचं की मणक्याचं ऑपरेशन झालं की माणसाला हालचालच करता येत नाही, तो पूर्ण बेडरिडनच राहतो, असं काही आता राहिलेलं
5: नाही। आता हे अजिबात असं राहिलेलं नाही, हे खूप मोठ्या प्रमाणातला एस्पेशली ग्रामीण एरियामध्ये गैरसमज आहे। आणि कित्येक पेशंट मला म्हणतात की ह्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर तो लुळा झाला, किंवा मणक्याचं ऑपरेशन करू नका म्हणतात नाही तर लुळं पडतंय, हे इतक्या जणांकडनं मी ऐकलंय। पण मला आपल्या सगळ्या श्रोत्यांना हे सांगायचं आहे की तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे। कमरेचे, मणक्याचे जितके ऑपरेशन आपण करतो ते फार स्पेसिफिक असतात, स्पेसिफिकली टार्गेटेड ऑपरेशन हे असतात आणि त्यात आपण नसा मोकळ्या करतो आणि पूर्ण अधू होण्याचा धोका नसतोच नसतो। कारण ह्याचं असं की आपण जेव्हा लोअर लंबर लेवलवर म्हणजे 4-5 मणक्याच्या मध्ये ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती प्रमाणात त्रास आढळतो आपल्याला, त्या मणक्यांमधनं ज्या नसा बाहेर पडतात त्यांचं काम आहे पंज्याची हालचाल करणे किंवा पायाच्या अंगठ्याची हालचाल करणे। तर जर आपलं म्हणजे धरून चाला की सर्जरीमध्ये प्रॉब्लेम येणारच आहे तर मॅक्सिमम काय

0: होऊ शकतं तर पंज्याची हालचाल कमी होऊ शकते किंवा ग्रेट टो किंवा बिग टो मोठ्या अंगठ्याची हालचाल कमी होऊ शकते. हे त्यातल्या त्यात वाईटात वाईट काय ते होऊ शकतं. पण हे जे अधू होतंय लुळं पडतंय हे जे ते अगदी गैरसमज आहेत. आणि आजच्या मॉडर्न टेक्निकमध्ये म्हणजे 99% लोकांना तर हे असं होत नाही. 1% लोकांनाच हा धोका जाणवतो तो सुद्धा वरच्या लेवलला ऑपरेशन केल्यामुळे. म्हणजे कमरेचा 1, 2, 3, 4, 5 मणके जे आहेत तर त्यातल्या 1, 2 मध्ये ऑपरेशन केल्यावर वगैरे असा त्रास होण्याची शक्यता असते. पण जनरली 99% पेशंटना 4, 5 आणि 5S1 असं खालच्या 2 मणक्यामध्येच त्रास असतो आणि त्याच्यात ह्या ऑपरेशन केल्यामुळे काहीही
1: त्रास होऊ शकत
0: नाही. म्हणजे होऊ शकत नाही कारण ते ऑलरेडी नसा बाहेर पडलेले असतात.
1: खरंच आहे. पण कंबरदुखीचा हा त्रास हा जास्त करून स्त्रियांमध्ये आढळतो का पुरुषांना पण होऊ शकतो?
0: स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये हा आजार होऊ शकतो. त्यातल्या त्यात लंबार कॅनाल स्टिनोसिस नावाचा जो प्रकार असतो की ज्याच्यामध्ये जॉईंटमध्ये मणक्याच्या 2 मणक्याच्या मधल्या जॉईंटमध्ये आर्थरायटिस होतो, त्यांना सूज येते आणि काही लिगामेंट्स असतात ती जाड होतात आणि त्या नसांना दाबायला लागतं. तर ह्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला पुढे वाकल्यावर जरा बरं वाटतं, स्ट्रेट उभं राहिलं तर दुखायला लागतं. म्हणून कित्येकदा आपण असे पेशंट बघतो की जे त्यांना पुढे वाकून चालणं प्रेफर करतात.
2: श्रोते हो, पाठदुखी कंबरदुखी याबद्दलची अधिक माहिती आपण या नंतरच्या भागात घेणार आहोत. डॉक्टर अश्विन हेमंत साठे यांचं ऑर्थोस्पाईन केअर सेंटर दत्त चौकातल्या टोळ्याच्या बोळामध्ये आहे. आपण तिथे येऊन डॉक्टरांना भेटू शकता. मोबाईल क्रमांक 78 87 73 54 82 7887735482. डॉक्टर, ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
3: साठेज ऑर्थोस्पाईन केअर सेंटर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.

0: श्रोते हो, आता BRDS यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. BRDS यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत BRDSच्या सोलापूर शाखेचे प्रमुख धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
2: नमस्कार.
1: डिझाईन क्षेत्रामध्ये कॉलेजेस कोणते कोणते आहेत?
2: भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन हे 1961 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने चालू केलं. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस त्यांचे 5 शाखा आहेत. इथे अत्यंत चांगले डिझाईनचे कोर्सेस शिकवले जातात. तिथे प्रोडक्ट डिझाईन, त्याच्यामध्ये अॅनिमेशन डिझाईन आहे, ग्राफिक डिझाईन आहे, UI/UX डिझाईन आहे. तसेच मास्टर्समध्ये NID मध्ये 19 करिअर पाथ्स आहेत. 19 इतके चांगले करिअर पाथ्स आहेत. याच्याबद्दल मी सविस्तर इथे बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात की MDesign 2.5 वर्षाचं NID मध्ये केल्यानंतर किती चांगले कंपनीज तुम्हाला सहजरित्या ओपन होतात. इथे एक विशेष सांगतो, NID चं जे प्लेसमेंट आहे ते IIT च्या प्लेसमेंटपेक्षा खूपच चांगलं आहे. आता मी दुसरं बोलतो ते NIFT बद्दल, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. हे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कॉलेजेस आहेत. भारतामध्ये 19 ठिकाणी आहेत. NIFT ला जाऊन आलोय माझ्या मोठ्या मुलीच्या निमित्त. तिथे जे डीन असतात कॉलेजचे ते IAS ऑफिसर्स असतात. म्हणजे तुम्ही समजून घ्या काय दर्जाचे कॉलेजेस आहेत. NIFT मध्ये लाईफस्टाईल डिझाईन या क्षेत्रावरती खूप चांगले करिअर पाथ्स आहेत. 7 हून जास्त करिअर पाथ्स आहेत. तिथे बॅचलर्स पण आहे, मास्टर्स पण आहे आणि मास्टर्स ऑफ फॅशन मॅनेजमेंट, BDesign, MDesign आणि MFM हे करिअर्स अत्यंत चांगले आहेत. NIFT चे काही प्रामुख्याने डिझायनर्सचे नाव घेतो, सभ्यसाची. NIFT चे भारतामध्ये सगळ्या मुख्य शहरांमध्ये दिल्ली आहे वगैरे वगैरे, महाराष्ट्रामध्ये मुंबईला पण आहे. या सगळ्या शहरांमध्ये कॉलेजेस आहेत. सोलापूरचे आमचे विद्यार्थी आतापर्यंत 30 हून जास्त विद्यार्थी NIFT मध्ये गेलेले आहेत. NID मध्ये आमचे स्टुडंट गेलेले आहेत आणि तसेच तिसरं कॉलेज जे आहे ते IITs आहेत. तर 7 IITs मध्ये बॅचलर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत आणि 11 IITs मध्ये मास्टर ऑफ डिझाईनचे करिअर्स आहेत. 2 वर्षाचं मास्टर्स ऑफ डिझाईन असतं आणि 4 वर्षाचं बॅचलर ऑफ डिझाईन असतं. तर NIDची जे परीक्षेचे नाव आहे, NID DAT प्रिलिम्स आणि NID DAT मेन्स. तसेच NIFTची जे परीक्षा आहे त्याला CAT GAT आणि सिच्युएशन टेस्ट असं म्हणतो. IIT ची परीक्षेचं बॅचलर्स नाव आहे UCEED, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन, आणि मास्टर्सचं आहे कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन. हे जे कॉलेजेस आहेत ते आपले वैयक्तिक चाचण्या घेतात आणि सर्वात महत्वाचं इथे आहे की ह्या परीक्षेला NID, NIFT आणि IIT

0: मध्ये फक्त 12 ते 15 हजार आणि मास्टर्सच्या परीक्षेला आणखी 2 ते 4 हजार विद्यार्थी असतात. इतकी कमी स्पर्धा आहे आणि जिंकायची शक्यता सर्वाधिक आहे. डिझाईन करिअर निवडल्यानंतर तुम्हाला स्वतःची व्यवसाय पण करता येते, नोकरी पण करता येते आणि नोकरी मिळाली तर खूप चांगले पगार पण मिळतात. डिमांड आणि सप्लायचा गेम आहे पूर्णपणे.
1: अशा या मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर बीआरडीएस नेमकी काय तयारी करून घेतं?
0: आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये एनआयडी, एनआयएफटी, नाटा आणि आयआयटीची यूसीडब्ल्यूडी पेपर याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात. बीआरडीएस हे भारतातील सर्वोत्कृष्ट डिझाईन एंट्रन्स एक्झामची तयारी करणारी संस्था आहे. बीआरडीएसचे भारतात डिझाईन कोचिंगसाठी आणि आर्किटेक्चर कोचिंगसाठी सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन मिळते. बीआरडीएसची सोलापूरची शाखा ही 7 रस्त्याला आहे. आमचे आतापर्यंत जेवढे विद्यार्थी आमच्याकडे शिकलेले आहेत ते सगळेचे सगळे चांगल्यातले चांगले डिझाईन कॉलेजेसमध्ये आता सध्या शिकतायत किंवा त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. ते टॉप 10 पैकी जवळपास टॉप 10 सगळे बीआरडीएसचे असतात. एनआयडी, एनआयएफटी आणि आयआयटी मध्ये तर निम्म्याहून जास्त भारतात विद्यार्थी हे बीआरडीएसच असतात. याशिवाय बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. भारतात 80 ते 100 असे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत जिथे बॅचलर ऑफ डिझाईन व मास्टर ऑफ डिझाईनची पदवी देखील आपल्याला करता येते. एनआयडी, एनआयएफटी, आयआयटीच्या व्यतिरिक्त इथे देखील ज्या परीक्षा असतात त्या सगळ्याची तयारी आम्ही पूर्णपणे करून देतो आणि तुम्हाला एक गॅरंटी देतो आहे की भारतातल्या टॉप 5 कॉलेजेसपैकी तुम्हाला सिलेक्शन मिळवून देणार. स्पर्धक फक्त 15 हजार आहेत पण लोकांना माहीत नाही म्हणून गर्दी कमी आहे. आज तुम्हाला हे माहिती मिळाल्यानंतर तुम्ही याचा लाभ घ्याल आणि आमच्या बीआरडीएसला व्हिजिट करून तुमचं करिअर कसं निवडायचं हे तुम्ही सहजरित्या ठरवू शकाल.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-7598 635-735-7598 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे. करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या आवडत्या छंदाला करिअर बनवाल तर तुम्ही मजेत राहाल आणि कधी नाही थकाल आणि पैसेही भरपूर कमवाल.
1: खूपच छान. तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्स बद्दल ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात.

आकाशवाणी सोलापूर सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

20 मिनिटं झाली. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येणार.

0: करण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पाच दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा तिसरा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% ~60% कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक

0: निरीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णाघाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष कायदेमंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री विरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं जेपीसीकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतर बंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्यपदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्यपदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांती।

0: आजचा अद्भुत प्रवास। लेखिका श्रीमती वीणा वाठोरे, सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते।
1: श्रोतेहो नमस्कार।
2: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन। संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस,
1: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास।

0: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
1: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
0: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
1: डिजिटल जीवन रेखा जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
0: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
1: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतं.
0: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हा भावांचा संवाद.
2: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
3: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
2: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव हातवाऱ्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
3: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन, अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
2: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
3: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
2: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
3: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
2: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट,
3: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हाक द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
2: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
3: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
2: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती
3: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती. शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
1: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
2: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
3: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
2: ध्वनी संकेत ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
3: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
2: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
3: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा.
2: ढोल वाजे, दवंडी पिटे,
3: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका.

0: गावसभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
1: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
0: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
1: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
0: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे.
1: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
2: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
1: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पानांवर कोरून ठेवले.
0: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
1: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
0: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
1: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
0: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा, आज तर पहिला नेटवर्क.
1: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या,
0: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
1: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
0: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली.
1: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते.
3: खुशी का पयाम कही, कही दर्द ना लाया, ताकिया डाक लाया.
1: कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
0: पायाला बांधलेलं छोटसं पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
1: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क, पंखांवर चालणारं.
0: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते.
1: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे.
0: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
4: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन.
1: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली, ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली.
0: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
1: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
0: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
1: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
0: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
1: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
0: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
1: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
0: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
1: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा एसटीडी आणि आयएसडी कॉल्सचा.
0: शहर ते शहर, देश ते देश आवाज पोहोचू लागला क्षणात.
1: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच पीसीओ बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
0: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
1: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
0: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
2: संवाद क्रांतीत रेडिओ आणि दूरदर्शन.

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्तिगीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1867 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटसं यंत्र
0: पेजर. एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजरवर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजरवर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन. फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
0: कॉल, SMS, इंटरनेट सगळं एकच डिव्हाइसवर.
1: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
0: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
1: मार्टिन कूपर जगातील पहिला मोबाईल कॉल.
0: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
1: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
0: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
1: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे.
0: 3G 4G आणि आता 5G.
1: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
0: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
1: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
0: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
1: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
0: संवाद झाला अधिक जलद,
1: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती. इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
3: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळं. एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
2: TCP/IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफायच्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणारं.
3: आज माहिती शोधणं एका क्लिकवर, संपर्क, ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी सगळं काही ऑनलाईन.
2: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
3: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
2: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
3: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
2: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
3: सायबर सुरक्षा.

0: मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांती, आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
1: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
0: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
1: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
0: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
1: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
0: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
1: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल, खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
0: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
1: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
0: फोटो एका क्षणाची गोष्ट, रील्स क्षणांना चालना देणारी कथा.
1: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रो बॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
0: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
1: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
0: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
1: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोतेहो, आताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं. निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला
4: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रानं सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजलेत.
5: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
6: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
7: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
6: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
5: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
6: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
5: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
8: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
5: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
9: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी ते

0: ही होलसेल दरात वधूवरांची एकच पसंती आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
1: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल सम्राट चौक डीमार्ट समोर नॅशनल हायवे पलीकडे सोलापूर.
2: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
3: श्रीकृष्ण गुरुकुल.
4: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
3: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
6: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं. फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
7: श्रोतेहो, आता ऐकूयात दिशा भविष्यातील शिक्षणाचे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
8: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
9: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
10: श्रोतेहो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
11: मागील भागात आपण सायन्सच्या ह्या नॉर्मल करिअर बद्दलच्या काही गोष्टी पाहिल्या होत्या की ज्याच्यामध्ये 5 ते 6 सेक्टर्स आता आपल्याला चित्र स्पष्ट झालं असेल. या सगळ्या सायन्स स्ट्रीम मधल्या करिअरमध्ये एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला 11वी 12वी सायन्स करणं अपेक्षित आहे आणि त्याबरोबर ज्या परीक्षेला आपण टार्गेट कराल, ज्या करिअरला टार्गेट कराल, त्याच्या एंट्रन्स एक्झाम देणं आवश्यक आहे. आणि मग त्या प्रत्येक परीक्षेची नावं आपण पाहिलेली होती की इंजिनिअरिंगला सीईटी आणि जेई परीक्षा होती, मेडिकलसाठी असणारी नीटची एक्झाम होती, फार्मसीसाठी सीईटी होती, ऍग्रीकल्चरसाठी सीईटी आहे, डिझायनिंगसाठी नाटाची एक्झाम आहे किंवा बीडीएसची एक्झाम त्या त्या युनिव्हर्सिटीच्या लेवलला, डिफेन्ससाठी स्पेशली एनडीए असेल तर युपीएससी एनडीएची एक्झाम कंडक्ट करतं, ती परीक्षा तुम्हाला फेस करावी लागेल. अशा कोर एक्झाम्स तुम्हाला टार्गेटेड देऊन करता येऊ शकतील. तर या सगळ्या परीक्षांची तयारी करताना बरोबर तुमचा आर्ट्स आणि कॉमर्स मधला काही जर प्लॅन असेल किंवा त्याच्यातल्या करिअर ऑप्शन्सकडे जायचं असेल तर खूप काळजीपूर्वक पर्याय निवडले पाहिजेत. कारण आर्ट्स मध्ये करिअर ऑप्शन्स मध्ये सब्जेक्ट स्पेशलायझेशन नक्कीच आहे. तिथं एखाद्या विषयामधलं स्पेशलायझेशन असेल किंवा लिटरेचर मध्ये करिअर करायचं असेल किंवा एखाद्या सब्जेक्टच्या प्रोफेशनल कोर्सेस मध्ये करिअर करायचं असेल तर आर्ट्स हा तुम्हाला अतिशय उत्तम करिअरचा ऑप्शन होऊ शकतो. त्यामध्ये पॉलिटिकल सायन्स सारखा विषय आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स सारखा विषय आहे की जे विषय आर्ट्स मधून अतिशय उत्तम करिअरला संधी देणार आहेत. पण त्याच्यामध्ये 11th 12th प्लेन आर्ट्स केल्यानंतर ग्रॅज्युएशन करणं, पोस्ट ग्रॅज्युएशन करणं ही त्यावेळेसची गरज तशी असेल. त्याचबरोबर कॉमर्स हे फील्ड सुद्धा अतिशय चॅलेंजिंग आहे आणि आज मार्केटमध्ये खरं तर सायन्स स्ट्रीममध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीच्या करिअरच्या वाट आहेत. पण कॉमर्स हा मार्केटचा कोर पार्ट आहे, त्याच्यामुळे कॉमर्समधल्या ज्या ज्या काही करिअरचे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये मुलांना खूप उत्तम संधी आहे. अगदी प्लेन रेग्युलर वर्किंग करायला गेलं तर आपण कॉमर्ससाठी ज्या स्किल्ड आणि क्वालिटी एक्झामचा विचार करतो आपण तर सीए चार्टर्ड अकाउंटंट आहे, सीएस कंपनी सेक्रेटरी आहे. या दोन ज्या पोझिशन्स आपल्याला माहिती आहेत किंवा त्या प्रोफाईल आपल्याला माहिती आहेत. याबरोबर अनेक टॅक्सेशनशी कनेक्टेड असणारे बरेचसे कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आता सगळ्या टॅक्सेशन येत चाललेलं आहे, नवीन कंटिन्यू अकाउंटिंग प्रोसेस बदलत चालले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक सगळे कम्प्युटर बेस्ड काही ऍप्लिकेशन्स पासून काही बेसिक वर्किंग पर्यंत कोर्सेस हे मात्र त्यात निश्चित आहेत. इथं याच्यामध्ये मात्र मुलांची थोडीशी स्टॅटिस्टिक्स किंवा त्याच्यामध्ये गणितीय मॅथमॅटिकल आवड असणं पण गरजेचं आहे. कारण तो सगळा कॅल्क्युलेशनचा भाग, लॉजिकचा भाग, मायन्यूट ऑब्झर्वेशनचा भाग असे थोडेसे स्वभाव गुण पण तुमचे त्यात पाहिजेत. त्यामुळे कॉमर्समधल्या करिअरमध्ये दोन क्लिअर कट पार्ट आहेत. आपण जर कॅल्क्युलेशन बेस कनेक्टेड असाल तर आपलं मायन्यूट ऑब्झर्वेशन, त्याचबरोबर आपलं बेसिक मॅथमॅटिक्स आणि या सगळ्या ऑपरेशन्स गोष्टीवर आपला इंटरेस्ट पाहिजे, किंवा कॉमर्स फील्डमध्ये आपण मॅनेजमेंटमध्ये येऊ शकता. मग मॅनेजमेंट आलं म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशली मार्केटिंग आलं, सेल्स आलं, मग बारावी कॉमर्स नंतर तुम्ही बीबीए सारखी एक बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची डिग्री घेऊ शकाल किंवा बीबीएम सारखी डिग्री घेऊ शकाल. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट एमबीए करता येऊ शकेल आपल्याला, किंवा कुठल्याही सेल्स आणि प्रोडक्शनशी कनेक्टेड काही गोष्टींवर आपण उतरू शकू. त्यामुळे कॉमर्स

0: दुसरे ग्रॅज्युएट करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे की आपण मार्केटमध्ये सेल्स आणि दर्जा मार्केटच्या असणाऱ्या बेसिक स्किल बेस्ड कोर्सेसला किंवा स्किल बेस्ड जॉबवर प्रेफर करू शकाल किंवा आपण प्रोफेशनल करिअरला पण कॉमर्समध्ये जाऊ शकाल. अशा पद्धतीनं सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या सगळ्या भविष्यातल्या आपल्या वाटा समोर आहेत, त्यामुळे करिअर निवडताना मुलांनी या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करावा. आणि मागच्या काही भागामध्ये मी हे मत व्यक्त नक्की केलेलं होतं की आपण करिअर निवडताना आपल्या नैसर्गिक क्षमता, ज्याला आपण इनेट एबिलिटी म्हणतो, याचा शोध घेणं ही आपली अतिशय महत्वाची असणारी आवश्यकता आहे. आणि त्याच्यावर तुम्ही नक्की वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट माध्यमातून तुम्ही मुलांच्यातल्या क्षमता नक्की ओळखा. आणि मी हाही उल्लेख केला होता की दिशा अकॅडमी याच्यावर काम करते, आम्ही आमच्याकडच्या विद्यार्थ्यांच्या अशा टेस्ट कंडक्ट करूनच त्यांचे करिअर कोर्स निवडतो, किंवा विद्यार्थी ऍडमिशनला आल्यानंतर त्यांच्याकडे या टेस्ट कंपल्सरी घेतल्यानंतर त्यांच्या सगळ्या ब्रँच बद्दल कोर्सची सगळी खरं निवड होते. पालकांनी या सगळ्या सुविधांचा उपयोग करून मुलांची करिअर निवडावी. पुढील भागात आपण काही इतर ऑप्शनवर चर्चा करूया.
1: शिक्षणतज्ञ प्राध्यापक डॉ नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तर देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: दिशा भविष्यातील शिक्षणाची हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. श्रोते हो, आता ऐकूयात नो युअर इंग्लिश हा कार्यक्रम.
4: श्रुती हो, हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नो युअर इंग्लिश या कार्यक्रमात मी रेखा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, एक नदीसारखा जो सतत वाहत असतो, प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येत असतो. पण वाढदिवस हा विशेष असतो, हा दिवस आनंद आणि नवीन आशा घेऊन येतो. वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा. हा दिवस जीवनातील यश, स्वप्न आणि प्रेम साजरे करण्याची एक संधी असते. आपल्या मित्रांना, प्रियजनांना, कुटुंबियांना आपण शुभेच्छा देतो. या शुभेच्छा प्रियजनांच्या वाढदिवसाचा आनंद अधिकच द्विगुणित करतात. आपण इंग्रजीत साधं सोपं हॅपी बर्थडे टू यू असं म्हणतो. मित्रांनो, या शुभेच्छा आपण कोणाला देतोय हेही महत्वाचं असतं. पण मित्रांनो, याच वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं देखील देऊ शकतो. जस्ट कॅज्युअल मित्रमैत्रिणींसाठी हॅपी बर्थडे म्हणजेच वाढदिवसाच्या शुभेच्छा. विशिंग यू द बेस्ट ऑन युअर स्पेशल डे. तुझ्या या खास दिवशी तुला खूप खूप शुभेच्छा. जवळच्या व्यक्तीसाठी आपण अशा पद्धतीनं देखील शुभेच्छा देऊ शकतो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ. हॅव अ फंटॅस्टिक बर्थडे. तुमचा वाढदिवस मस्त जाओ. अगदी जर ऑफिसमधील सहकाऱ्यांसाठी किंवा मोठ्यांसाठी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण असं म्हणू शकतो, विशिंग यू अ वंडरफुल इयर अहेड. पुढील वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं जाओ हीच सदिच्छा. वॉर्मेस्ट ग्रीटिंग्स ऑन युअर बर्थडे. वाढदिवसानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. खास व्यक्तीसाठी आपण अशा पद्धतीनं देखील शुभेच्छा देऊ शकतो. मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू दिस इयर. हॅपी बर्थडे. यावर्षी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होत. वाढदिवसाच्या शुभेच्छा. विशिंग यू अ डे फिल्ड विथ लव अँड जॉय. तुमचा आजचा दिवस प्रेम आणि आनंदानं भरलेला जाओ. मित्रांनो, अजूनही वेगळ्या पद्धतीनं आपण शुभेच्छा देऊ शकतो, जसं की चीयर्स टू अनदर ट्रिप अराउंड द सन. होप युअर डे इज स्प्रिंकल्ड विथ हॅपीनेस. मे युअर इयर अहेड बी फुल ऑफ अमेझिंग ॲडव्हेंचर्स. होप युअर बर्थडे ब्रिंग्ज यू एव्हरीथिंग यू विश फॉर. विशिंग यू जॉय, हेल्थ अँड हॅपीनेस टुडे अँड ऑलवेज. अगदी फनी वेजनी सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना विश करू शकता. अनदर इयर ओल्डर बट स्टील फॅबुलस. यू आर नॉट गेटिंग ओल्डर, जस्ट लेवलिंग अप।

0: candles and fun. Let's celebrate you. Age is just a number, a really a big one in your case.
1: मित्रांनो, आज सांगितल्यापैकी तुम्हाला आवडलेल्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रियजनांना नक्कीच देऊ शकता आणि त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. मित्रांनो, आजच्या नो युअर इंग्लिश या कार्यक्रमातून मी रेखा आता आपला निरोप घेतेय. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी आपल्या याच कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय.
0: नो युअर इंग्लिश हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.
2: हे प्रियतमा,

0: साधना सरगम यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची रचना आता आपण ऐकली. श्रोते हो, या जाहिरात प्रसारणानंतर आपण ऐकणार आहोत खमंग रुचकर हा कार्यक्रम.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधू वरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
3: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
3: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
0: श्रोते हो, आता ऐकूयात खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी

0: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
1: वा काय शालू आहे स्नेहा, श्री धूत सारीज कडूनच घेतला असणार।
2: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत सारीज मध्येच मिळतात।
1: श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर।
0: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर।
3: श्रोते हो नमस्कार, खमंग रुचकर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी तेजश्री
0: आणि मी रेखा
3: आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत।
0: तेजश्री, आता ऊन तर जास्तच पडतंय नाही का?
3: हो,
0: तर आपण वेगवेगळे लस्सी ट्राय केलेले आहेत, वेगवेगळे पेय आपण ट्राय करतोय, तर आज तू नवीन काय सांगणार आहे सातच्या खमंग रुचकर मध्ये?
3: आज ना मी कुल्फी सांगणार आहे आणि ती सुद्धा घरच्या घरी।
0: अरे वा, बामगुळा खाऊन पण

0: यावी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
1: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
2: येस.
0: चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
0: नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: चित्रबिला या कार्यक्रमात आता ऐकूयात मेहबूब यांची रचना. कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांच्या स्वरामध्ये हम दिल दे चुके सनम या चित्रपटासाठी हे गीत संगीतबद्ध केलंय इस्माईल दरबार यांनी.

चित्रविला या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात हमराज या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातलं सुधाकर शर्मा यांचं गीत, संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच चित्रमेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम FM 103.4 MHz वरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालसभा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉ सोमेश्वर पाटील. ऐकूयात कार्यक्रम बालसभा.

नमस्कार बालमित्रांनो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमचं बालसभा या कार्यक्रमात मनःपूर्वक स्वागत करतो. बालसभा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? चला कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. लेखक डॉक्टर सुनील विभूते. अभिवाचन केलंय संदीप जाधव यांनी.
1: नमस्कार बालदोस्तांनो, कसे आहेत सगळे? नेहमीप्रमाणे मजेतच असणार माहितीये मला. तुम्ही सगळे हुशार मुलं आहात, धमाल मस्ती करताय उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, हो की नाही? पण यासोबतच आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण नेहमी ऐकताय अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा. तर आज याच माध्यमातून मी तुमच्यासाठी घेऊन आलोय पुन्हा एक सर आयझॅक न्यूटन यांची एक नवी गोष्ट. करायचं मग सुरू. चला तर भौतिक शास्त्राचे एक महान शास्त्रज्ञ म्हणजे सर आयझॅक न्यूटन. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे त्यांनी गुरुत्वाकर्षण सिद्धांताचं संशोधन केलंय. तर त्यावेळचीच एक घटना आहे.

0: न्यूटन यांनी एक कुत्रा पाळला होता, त्याचं नाव होतं डायमंड. न्यूटनचे डायमंडवर खूप प्रेम होतं आणि डायमंड न्यूटनसोबत कायम असे. एके दिवशी न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहून पूर्ण केला. लिखाण करून त्यांना कंटाळा आला होता म्हणून ते बाहेर थोडंसं फिरून यावं असा विचार करून बाहेर पडले. संध्याकाळची वेळ झाली होती म्हणून त्यांनी टेबलावर एक मेणबत्ती लावून ठेवली होती. त्यावेळी डायमंड खोलीत झोपलेला होता म्हणून न्यूटन एकटेच फिरण्यासाठी बाहेर पडले. थोड्या वेळाने न्यूटन परत आले. त्यावेळी त्यांनी पाहिलं की लिहिलेले कागद अर्धवट जळालेल्या स्थितीत टेबलवर इतस्तता पसरलेले आहेत. त्यांनी डायमंडकडे पाहिलं, जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावाने डायमंड न्यूटनकडे पाहत होता. डायमंडने टेबलवर उडी मारल्याने मेणबत्ती कलंडून पडली व त्यामुळे कागद अर्धवट जळालेत हे न्यूटन यांच्या लक्षात आलं. न्यूटन यांच्या जागी जर दुसरा एखादा शास्त्रज्ञ असता तर त्याला प्रचंड राग आला असता. त्याने कुत्र्याला बडबड बडवलं असतं काठीनं, पण एवढे महत्वाचे कागद जळाले तरी न्यूटन शांत राहिले. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी पुन्हा लिहून काढला. दुसऱ्या दिवशी घडलेला प्रकार न्यूटन यांनी आपल्या मित्राला मिश्किलपणे सांगितला. ते शेवटी म्हणाले, गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार वस्तूंच्या एकमेकातील आकर्षणाविषयी मला माहिती आहे, पण मेणबत्तीच्या ज्योतीकडे किडे आकर्षित होतील, किड्यांकडे पाल आकर्षित होईल, पालीकडे मांजर आकर्षित होईल आणि त्या मांजराकडे माझा कुत्रा डायमंड आकर्षित होईल असं मला वाटलं नव्हतं. आणि या सगळ्यांच्या एकमेकांविषयीच्या आकर्षणामुळे माझे गुरुत्वाकर्षणाचे कागद नष्ट होतील हे काही माझ्या लक्षातच आलं नाही. तर गुरुत्वाकर्षणासोबतच आकर्षणाचा हा एक वेगळा सिद्धांत त्यांनी या गंमतशीर गोष्टीतून त्यांनी मांडून ठेवला होता. तर बालदोस्तांनो, कशी वाटली तुम्हाला ही आकर्षणाची गोष्ट? आवडली ना? तर अशा छान छान गोष्टी मी तुमच्यासाठी दर रविवारी घेऊन येणार आहे अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथांमधून. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.
1: अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा आत्ताच आपण ऐकलत. लेखक डॉक्टर सुनील विभूते, अभिवाचन केलं होतं संदीप जाधव यांनी. मित्रांनो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो गम्मत जम्मत. शनिवारी ज्या मित्रमैत्रिणींनी आम्हाला फोन केला, आमच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आवडीची बालगीतं आम्हाला सांगितली, त्यांचा हा संवाद आणि त्यांची आवडीची बालगीतं घेऊन सादर आहे आजचा हॅलो गम्मत जम्मत.
2: नमस्कार, हॅलो गम्मत जम्मत.
3: हाय, कसा आहे?
2: मी छान, तू कसा आहेस? तुझं नाव काय आणि शाळेचं नाव काय पूर्ण सांग बरं.
3: मी समर्थ अभिषेक फुटाणे आहे आणि माझ्या शाळेचे नाव कवी मो मेहता प्राथमिक शाळा आहे.
2: अरे वा समर्थ, कितवीत आहेस तू आता?
3: आता मी दुसरीत आहे, मला दुसरीची उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, आता मी तिसरीत जाणार आहे.
2: अरे वा खूप छान. मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काय गमती जमती करायचं ठरवलंयस?
3: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आता मी स्विमिंगचे क्लास लावलाय, मी तिथे रोज पोहायला जातो.
2: अरे वा, अजून?
3: अजून मी दिवसभर घरी नसतो. मी जे स्विमिंग वर आलं की नाश्ता करतो ना, ते मी खेळायलाच जातो. अजून खेळायला दिवसभर जातो, घरी येतच नाही, फुल एन्जॉय करतो.
2: अरे नाही, बरोबर आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतातच खेळण्यासाठी, हो की नाही? पण मग उन्हाची काळजी घेतोस ना, एवढं होऊ नये, उन्हात खेळतोस का?
3: हा नाही, मी असं जेव्हा दुपारी जातो ना उन्हात खेळत नाही. मी दुपारी ना असं बैठी खेळ खेळतो, जसं की गाण्यांचे भेंड्या, लुडो, कॅरम असे खेळ खेळतो मी, आणि संध्याकाळी पकडापकडी वगैरे खेळतो.
2: छान. मग आज आपल्या बालमित्रांसाठी जो हा कार्यक्रम ऐकतायत त्यांच्यासाठी एखादी कविता किंवा गोष्ट सांगशील?
3: हा
2: सांग.
3: तर माझ्या गोष्टीचे नाव आहे श्रावण बाळ. एक राजा होता, त्याचे नाव दशरथ राजा होते. श्रावण बाळ नावाचा एक मुलगा होता, त्याचे आई बाप आंधळे होते. श्रावण बाळ त्याच्या आई बापांचा खूप लाड करायचा, तो त्यांची सर्व कामे करायचा, त्यांना जेवण द्यायचा. एक दिवशी त्याचे आई बाबा त्याला म्हणतात, मला काशीला फिरायला घेऊन जा. मग श्रावण बाळ काय करतो, एक कावड घेतो आणि त्यात एका साईडला त्याच्या आईला व दुसऱ्या साईडला त्याच्या बाबाला बसवतो आणि काशीला घ्यायला घेऊन जातो. मग चालत चालत चालत तो गेल्यानंतर अचानक त्याच्या आई बाबांना तहान लागते.

0: आणि त्याची आई बाबा म्हणतात श्रावण बाळ मला जरा पाणी आणून दे ना. मग श्रावण बाळ ते कावड खाली ठेवतो आणि एका मटक्यात पाणी घ्यायला जातो. त्या झाडावर दशरथ राजा बसलेला असतो प्राण्यांचा शिकार करायला. मग ते मटक पाण्यात डुबल्यावर असं आवाज आला बुडबुड बुडबुड करून
1: पाण्याचा आवाज येतो तसा.
0: हा मग दशरथ राजाला वाटलं की कुठलं तरी प्राणी आलेला आहे व त्याने त्या आवाजाने अंदाज घेऊन बाण सोडला आणि ते बाण श्रावण बाळाला लागलं. मग श्रावण बाळ वरडू लागला आई आई. मग दशरथ राजा खाली आला. मग त्याला कळालं की हे एक मुलगा होता. मग श्रावण बाळ म्हणाला मी तर आता मरणारच आहे, तुम्ही हे पाणी माझ्या आई बाबांना द्या, माझे आई बाबा त्या झाडाखाली बसलेले आहेत. मग तो दशरथ राजा ते पाणी घेतो आणि त्याच्या आई बाबांना देतो. मग त्या आई बाबा म्हणतात श्रावण बाळ कुठं आहेस तू, आमच्याशी रुसलास का? तो दशरथ राजा भिवून भिवून म्हणतो मी तुमच्या श्रावण बाळ नाही, माझ्या हातातून त्याचा मृत्यू झाला. मग त्याची आई बाबा रडत खूप रडतात आणि त्याला श्राप देतात, आम्ही तुम्हाला श्राप देतो की आता तो पुत्र शोकानं मरून जाईल म्हणून.
1: वा समर्थ, खूप छान गोष्ट सांगितलीस. मग तू ऐकतोस का तुझ्या आई बाबांचं? श्रावण बाळ जसं ऐकत होता त्याच्या आई बाबांचं तसं तू ऐकतोस? मग आज कोणतं बालगीत ऐकायचंय तुला?
0: मला आई मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना वा.
1: तू पण आईला असंच म्हणतोस का मग रोज खेळायला जाताना? बरं समर्थ, हॅलो गंमत जमत मध्ये कॉल केल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. ऐकूयात तुझ्या आवडीचं गाणं.
2: आई जेव काय खेळले
3: नाही म्हणलं ना.
2: आई आई मी सगळं काम करतो तुझी आज रविवार असते अभ्यास
3: नाही
2: येतो थोड्या वेळानं जाऊ दे ना.

0: नमस्कार, हेलो गम्मत जम्मत।
1: हॅलो, आरव
0: तर आरव, तू कोणत्या शाळेत जातोस आणि कितवीत आहेस?
1: राहुल डसाडे,
0: ओके, तर मग आरव, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या, तर मग काय गंमत जम्मत करायचं ठरवलंयस या सुट्ट्यांमध्ये?
1: नारायणा
0: अरे वा, तर मग आरव, काय छंद तुझं, काय काय करायला आवडतं तुला?
1: क्रिकेट खेळायला आवडतं.
0: अरे वा, क्रिकेट खेळायला आवडतो? कोणता प्लेअर आवडतो क्रिकेट मधला? बघतोस क्रिकेट?
1: रोहित शर्मा.
0: अरे वा, रोहित शर्मा। मला पण रोहित शर्माच आवडतो। मग आता IPL बघतोयस का?
1: रोजच बघतो मी आयपीएल.
0: मग कोणत्या टीमला सपोर्ट करतोयस?
1: मुंबई.
0: अरे वा, खूप छान। मग अरे, आज एखादी कविता किंवा गोष्ट सांगशील का आपल्या मित्रांना?
1: परी राणी गोरी गोरी पान, दोन दोन पंख तिचे दिसते किती छान. एकदा माझ्या स्वप्नामध्ये परी राणी आली, जादूच्या बागेमध्ये येते का म्हणाली. पंखांवर बसून तिच्या गेले लांब लांब, दोन दोन पंख तिचे दिसते किती छान.
0: अरे वा, खूप छान आरव। तर मग आता मी एक तुला कोडं घालेन, बरं का? बघूयात त्याचं उत्तर तुला येतं का? हा, चालेल। ओके, ऐक हा, कोड नीट ऐक। कोड आहे, मी उडू शकतो पण मला पंख नाहीत, मी उडू शकतो पण मला पंख नाहीत, मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत, सांगा पाहू मी कोण? कर बरं गेस, कोण असेल? असं काय असतं सांग बरं, जे उडू शकतं आपण वर आकाशात बघतो त्याला, पण त्याला पंख नसतात आणि कधी कधी ते रडतं पण?
1: हवा.
0: नाही, अजून?
1: जड.
0: हा, करेक्ट। तर आरव, आज तुला कोणतं गाणं ऐकायचं सांग, कुठलं बालगीत ऐकायचंय?
1: नाच रे मोरा.
0: चालेल, ऐकूयात आरव तुझ्या आवडीचं हे बालगीत। हॅलो गंमत जम्मत मध्ये कॉल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।

0: नमस्कार, हॅलो गम्मत जम्मत.
1: माझे नाव आई संतोष पवार. मी यशोदीचा तुम्ही विद्यालय वारजमाळवाडी पुणे. आता मी सातवीत जातो.
0: बर संतोष, मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्यात ना? अरे वा, मग काय गम्मत जम्मत चालू आहे सुट्ट्यांमध्ये?
1: भरपूर गम्मत जम्मत चालू.
0: अरे वा, छान छान. मग आज आपल्या श्रोतांना एखादी कविता किंवा गोष्ट सांगतील का?
1: हा, कविता सांगतो किंवा गाणं बी सांगतो.
0: कविता म्हण बरं.
1: कविता का?
0: हा.
1: अंधरून वसराले सतत जवळ गाय, तिचा मुंडे दिसत मले तया माझी माय. सण कट्याय चायले माय जरे राणी, पायात नसे वाण साधी हिंडे आणी. इचू कट्या इचू कट्या इचू कट्याले मिटिता मोजत नव्हता पाय. मंडी जेव्हा मी एकटो होतो घरी, उसण पासन आणून खाऊ गाले नाना करी. करू नको गाई करू नको करू नको गाई मने पोट भर काय. उसण पासन आणून खाऊ गाले नाना करी.
0: कोणतं बालगीत ऐकायचं तुला?
1: बालगीत मध्ये काय चल बोला ना.
0: सांग सांग बोला ना. ठीक आहे, चालेल संतोष. हॅलो गम्मत जम्मत मध्ये कॉल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: बोला ना अर्श कोण सांग. अरे कोण पैसा देईल का बो? अरे पाऊस पडेल का?

0: हेलो
1: नमस्कार। हेलो गम्मत जम्मत।
0: हेलो गम्मत जम्मत,
1: हो कौन बोलते? अरे
0: पूजा नागनाथ गायकवाड राहणार कात्यावाडी न्यू इंग्लिश स्कूल कुरुल।
1: बर पूजा, तर मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या, तर मग ह्या सुट्ट्यांमध्ये काय प्लॅनिंग आहे, काय करायचं ठरवलंस तू नवीन?
0: मला बालगीत ऐकायला आवडतं।
1: बर बर, कोणतं बालगीत ऐकायचं आज तुला?
0: अशा सुंदर चॉकलेट का बंगला।
1: अरे वा, बर बर बर, मग आज आपल्या बालमित्रांसाठी एखादी कविता किंवा गोष्ट सांगशील तू त्यांना?
0: हो, थोडी थोडी देते तेवढी म्हणू का?
1: हो चालेल, जेवढी येते तेवढी म्हण, काही हरकत नाही।
0: बलसागर भारत हो हो, विश्वात शोभुनी जाओ, हे कंकण करी बांधिले।
1: अरे वा, खूप छान पूजा, ऐकूयात तुझ्या आवडीचं गाणं। हॅलो गम्मत जमत मध्ये कॉल केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
0: धन्यवाद।

मित्रांनो, अशाच आणखीनही गमती जमती अनेक बालमित्रांनी आपल्यासोबत शेअर केल्या आहेत, त्या आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. हॅलो गम्मत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. मित्रांनो, यासोबतच आजचा बालसभेचा कार्यक्रम आपण समाप्त करूया. हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला संदेशाद्वारे नक्की कळवा. संदेश पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94225617141. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94225617141. तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला

मिळतील प्रतिबिंब या कार्यक्रमात सोमवारी रात्री 8:15. चला तर मग मी तुमचा मित्र यश गोसावी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: बालसभा हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: श्रोते हो, या गजबजलेल्या जीवनात साहित्याशी नातं जपणं तितकंच महत्वाचं आहे, नाही का? त्यासाठीच आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सोलापूरच्या साहित्य विश्वातील मान्यवरांसोबत खास गप्पा, काव्य वाचन आणि नाट्यकलेची सुंदर मेजवानी. कविता, कथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून अनुभवा सृजनशीलतेचा एक वेगळाच प्रवास. सोलापूरच्या समृद्ध साहित्य परंपरेचा गौरव आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा खास उपक्रम, त्यासाठी नक्की ऐका साहित्य संपदा दर मंगळवारी रात्री 8:15 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. साहित्य संपदा शब्द, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा उत्सव.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: आकाशवाणी सोलापूर तुमच्याशी जुळलेली वेवलेंथ। सकाळचे 11 वाजलेत। या जाहिरात प्रसारणानंतर आपण आनंद घेणार आहोत मराठी गाण्यांचा, तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर।

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालनी सोमवारीही चालू.
1: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती. आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
2: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
1: शिंगवी ज्वेलर्स,

0: सराफ बाजार मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी महावीर चौक होडगी रोड सोलापूर.
1: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
2: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड सोलापूर.
3: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
4: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 53 52.
7: श्रोते हो, आता मराठी गाण्यांचा आनंद आपण घेऊयात. सुरुवातीला आपण ऐकूयात अरुणा ढेरे यांची रचना.

0: अरुणा ढेरे यांची रचना आता आपण ऐकलीत.
1: जमीन,
2: शेतकरी,
1: पाऊस,
2: पाणी,
1: उघडीप,
2: वापसा,
1: पेरणी,
2: लावणी,
1: खुरपणी,
2: निंदणी,
1: कोळपणी,
2: फवारणी,
1: खतावणी,
2: कापणी,
1: छाटणी,
2: काढणी,
1: उफणणी,
2: पाखडणी,
1: प्रगत,
2: शेतकरी,
1: गावकरी,
2: मंडळ,
1: आकाशवाणी,
2: सोलापूर,
1: दररोज
2: सायंकाळी 7:30 वाजता.
1: माझ, तुमचं, प्रत्येकाचं,
2: सर्वांचं
1: गावकरी मंडळ.
0: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांची रचना, बिला शेंडे यांच्या स्वरात, संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

0: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला.
1: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.

0: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटीमध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82-37-83-19.
1: किडनी स्टोन, मुतखडा.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 656 55 381.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
3: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
4: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधू वरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
7: अरुण नरखेडकर अंदर.
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
8: मानसिक आजार आणि व्यसने उपचारांनी बरे होऊ शकतात.
9: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
8: मोबाईल 93 72 707 100.
10: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाणी ग्रहण या नाटकातलं बकुल पंडित यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीत कळत नाही पण आवडतं.
1: संगीतातील नादमाधुर्य मात्र मनाला भुरळ पाडतं.
0: घराणेदार बंदिशी, चीजा, रचनांमधून उलगडणारं रागसंगीत असो की
1: चित्तवृत्तीला शांत करणारं, मनाला एकाग्र करणारं रागसंगीत असो,
0: भावसंगीतातील चित्रपट गीतांमधील नादमाधुर्यातून भेटणारं रागसंगीत,
1: सूर, ताल, लय या संगीतमय नक्षत्रमालेचे आपण सर्वच स्वरयात्री.
0: कला क्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून रागसंगीत उलगडणारा आपला नवीन कार्यक्रम
1: स्वरयात्री प्रत्येक शनिवारी सकाळी 10:30 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.
2: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
2: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
3: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
4: श्रोते हो, आज मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा आहे वाढदिवस. तिने 2004 चकवा चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर मुंबई पुणे मुंबई, जोगवा, डबल सीट, हृदयांतर आणि मुंबई पुणे मुंबई 3 हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. जोगवा या चित्रपटासाठी जोगतीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. एकूण 7 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार तिला मिळालेला आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना वाढदिवसाच्या आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि ऐकूयात मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत आपण ऐकूयात.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 11:31 झाली आहेत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर. लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 91-72-710-499.
4: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी. फोन 82-37-83-19.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट. मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
5: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट.

श्रोतेहो, आता आपण हिंदी गाणी ऐकूयात. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नफीज आलम यांची रचना, पंकज उधास यांच्या स्वरामध्ये. संगीत आहे अली घनी यांचं.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
4: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्सरे, दातांचे एक्सरे आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय। ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल। ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर। मोबाईल 99220-30363 किंवा 94-226-32200।
5: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
6: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर। फोन 2315-156।
7: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
8: आणि हीच परंपरा जपत लेक जावायचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
7: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
8: पुणे सोलापूर हायवे मोडणी।
7: संपर्क 87400034008।
6: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
9: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
6: मोबाईल 9205994290।
9: वेळ 10:30 to 8:30।
10: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या।
11: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ।
10: सोमवार ते शुक्रवार 10:30 to 4:00। मोबाईल 9591-790-940।
12: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी।
13: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसतील।
12: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून।
13: दागिने त्यांच्याकडूनच आणले।
14: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते। सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं। करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर। फोन 274-30-72।
15: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेली आनंद बक्षी यांची रचना। उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगल स्वरामध्ये चित्रपट आहे हद कर दी आपने।

0: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांड होम.

0: नंबर सोलापुर, मोबाइल 7083069496।
1: फिजिओथेरपीचे जर्मन पद्धतीने हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध।
2: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफीड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायुदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधा विना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा।
1: तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
2: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे सोलापूर, मोबाईल 9893258363।
3: अगं बाई बाई बाई, वैतागले ग बाई या दारूला।
4: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ, मोबाईल 9637912288।
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात।
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
1: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
5: श्रीकृष्ण गुरुकुल।
2: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
1: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
2: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
1: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल,
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, संपर्क 7276373352।
6: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर,
7: मोबाईल 7719922555।

याबरोबरच हिंदी गाण्यांचे कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मध्यान्हीचे 12 वाजते त्याचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. काही क्षणातच वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सख्यांनो, प्रेरणादायी अनुभव, व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी

0: दृष्टी अंगी करायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदा ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथमादी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं.
0: हा,
1: त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे, आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना. आणि माहीत नसायचं पण याला तर भूक लागलेली असायची, आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचं. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असा का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून, त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा, याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
0: बरं बरं.
1: त्यावेळेस होतं तसं, वरच्या वर्गात गेला. पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीये, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय, आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे, पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला, म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं, आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा अॅक्यू टेस्ट करूया.
0: बरं.
1: आणि जेव्हा मी अॅक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे. आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या. म्हणजे आता मात्र याचं आपण काहीतरी केलं,
0: विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
1: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे. म्हणजे कुठल्याही पार्टमध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे.
0: बरोबर.
1: मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
0: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
1: म्हणजे काय, म्हणजे याचा, म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय, असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
0: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके
1: कसे प्रयत्न करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठेतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही, आता ह्याचा आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा.
0: बरं.
1: म्हणजे आणि तेही कसं माहितीये का, पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं, आता आपण काय करायचं, रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही. 8 दिवसातून एकदा मी घालायचेच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण
0: अपंग करणं
1: बरोबर आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं

0: करणार,
1: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी केल्या
0: पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायला सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धुरे गोविंदा असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घे रे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेडं म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
1: आणि घडवणार कसं.
0: शेवटी
1: तुम्ही आई होता त्यावेळेला, आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे, आज समाजात जायला एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सूचनं आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेले.
0: म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बरं का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याच्या त्याची आपले अंडरगार्मेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्यासमोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता आणि मग मी ते करायला त्याला जमलं. त्याला आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय, त्यामुळे सकाळी मी त्यानं पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर.
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे, त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंथरूण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची. ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं,
1: कसं आहे घडवायचं आहे तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं, त्यानुसार तुम्ही वागत गेलात. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकतं, दिसू शकतं,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला
0: घडलाय.
1: आणि हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो. म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की.
0: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो.
1: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात. शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं. आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल.
0: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांची सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत.
1: बर.
0: म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दंबवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एकतर आधी फिटची औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले. तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा, म्हणजे आता घरात काय काय करतो ते बघा. आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता, म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बाय

0: काका आल्या तर त्यांना तो सरळ माझं काय धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार, मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात
1: वापरला पाहिजे.
0: हा मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं. आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला घेऊन अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
1: राग कमी
0: तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळत सुटायचं. मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होतं, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग, मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे. म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायच्या.
1: अरे बापरे,
0: असं त्याला ती सवय लावली होती, त्यामुळे तो व्यायाम आपोआप व्हायचा. असे त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं. तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
1: अरे
0: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
1: अरे वा,
0: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला द्यायला पाहिजे.
1: बरोबर,
0: ह्याला कुठं ठेवणार.
1: बरोबर.
0: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला, धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्यासोबत जिम्नॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्यासोबत करायला लागल्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल, मग ती येण्यासाठी त्याच्या मागं हा धरून पळायचं.
1: बरोबर.
0: बरेच लोक मला खूप काही काही म्हणत होते.
1: बरोबर.
0: की बघा कशी पळतीये, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येत आहे तर ह्यालाही येऊ शकतं.
1: बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यानं सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.
1: अरे वा, खूप.
0: म्हणजे त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लागला, तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता. आणि इतकं म्हणजे छान करत गेला आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला. शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं
1: पण ते घडलं.
0: पण सतत प्रयत्न, सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच.
0: खरंच आहे. म्हणजे मलाही अजून तुम्हाला मी सांगतीये पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगतीये. आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं.
1: बरोबर.
0: पण हे सगळं त्यानं केलं.
1: नक्कीच.
0: आणि अजूनही
1: त्यांचं ते यश आहे म्हणायला पाहिजेत.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला कोरोना झाला, मिस्टरांना कोरोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं, त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहितीये ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहीत असणार, पण ती पण खूप सांभाळून घेत होती, अतिशय छान.

0: म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हटलं काय करणार, म्हणजे पुढं काय होणार, ही दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्यानंतर आपल्या,
0: हा, आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले

0: जो दिल को जोड़ रखता है वो फोन होता है। फिर हम फोन पर बातें करते हैं, दिल की बातें करने से मन हल्का हो जाता है, हालचाल भी पता चलता है। लेकिन एक बात यहां ये है श्रोताओं कि जो ये कम्युनिकेशन सिस्टम है, यानी जो आज जो विश्व दूर संचार दिवस यानी टेली कम्युनिकेशन डे है, तो ये जो दूरियां हैं यकीनन इन संचार माध्यमों से कम तो हुई हैं, लेकिन आपको क्या लगता है ये कम हुई हैं या फिर और बढ़ गई हैं? आपको संगीतकार और अदाकार बताने हैं।
1: जिंदगी भर नहीं।
2: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा तिसरा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला। त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली। तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले।
2: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली। त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले। या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं। याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता। जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय। याअंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा, तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील, त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे।

देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरुमध्ये राजकीय पक्ष कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वेमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्लेऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरु होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप कोविड 19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग

0: अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नगर विकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस कवायत मैदान इथं महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना पूर्ण करून जनगणना कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला. देशाच्या नियोजनाचं लक्ष समोर ठेवून जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. जनगणना 2027चा पहिला टप्पा स्वगणना 1 ते 15 मे या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर 16 मे पासून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घर गणना करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र प्राधान्याने पूर्ण करावीत तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाच्या नियामक मंडळाची 108वी तसंच 31वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पुण्यात महाऊर्जा भवन इथं पार पडली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3,575 लाख रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक किल्ले पुरंदर इथं आयोजित करण्यात आलेल्या जयतु शंभू या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्य परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे। अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली। या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे। जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत। 2026 मध्ये आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत। ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती एनएसडीएलनं दिली आहे। सीबीएसई म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे। येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल। आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील। मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिसऱ्या भाषेचा पेपर नसेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे। नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे। या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी अॅप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते। यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल

आणि त्यानंतर एसएमएसवर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा तिसरा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरुकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरु होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरु होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या इरिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

कन्या सचमुच प्रायथन होती है। शकुंतला को आज उसके पति गृह भेजकर

0: पिटारा में आज
1: उजाले उनकी यादों की। उजाले

एफ एम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी, संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आता आपण हिंदी अल्बम ऐकणार आहोत. सुरुवातीला यो हनी सिंग आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं हे सुंदरसं गीत आता आपण ऐकणार आहोत.

हिंदी अल्बम गाण्यांमध्ये आपण आता ऐकणार आहोत जुबिन नौटियाल यांनी गायलेलं आहे, मनोज मुंतशीर यांचं गीत, संगीत रॉकी शिव यांनी दिलेलं आहे, ऐकूयात.

हेल्दी अल्बम गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. मंडळी, संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: मित्रमैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो, लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा, अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
0: अनुषा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
1: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईडमध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
0: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स शाखा म्हणजे गोळा बेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणून जे फक्त नोकरी किंवा व्यवसाय असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत.
1: या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्र मैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे या विषयातील तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना.
0: अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स सीए सीएस आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर, गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि सीएसीएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, त्याचबरोबर 100हून अधिक शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: कॉमर्स म्हटलं की थोडंसं एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये, पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
2: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागलेला आहे. एकतर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
1: बरोबर.
2: यामध्ये सीएसीएस सीएमए हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगळे अजून कोर्सेस करू शकतो ज्याच्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकतं असं. आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय. याचं थोडंसं श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. म्हणजे सायन्स शिवाय अजून काय ऑप्शन आहे ह्याचा ते विचार करायला लागलेले आहेत. त्यामुळे इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. 10वीनंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
1: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग सीए आणि सीएस याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे सीएसीएस फक्त करिअरच्या संधी आहेत का?
2: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की सीएसीएस किंवा सीएमए याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचे नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय आहेत असं. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा सीबीएसई वगैरे स्टुडंट्स असतील, सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
1: ओके.
2: या कोर्ससाठी अत्यंत हुशाऱ्यापेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा, 8+8+8, 8 तास चांगला अभ्यास करा, 8 तास अन्य सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटतं एवढं काही फार अवघड नाहीये, म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे, तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 11वी 12वी आणि पुढे 4 वर्षांमध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
1: मला वाटतं सर अत्यंत अवघड समजले जाणारे कोर्सेस

0: जिचं अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर, असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला, तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
1: खरं तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा, आमच्या सब्जेक्ट्स असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे, तीन आमचे प्युअर कॉमर्स साईडचे सब्जेक्ट आहेत, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. सीबीएसई स्टुडंट्स असेल तर बिझनेस स्टडीज. ओके, तर अकाउंटन्सीमध्ये थोडी आकडेमोड असते, तुम्ही जो म्हणला नाही शो हा विषय बरोबर आहे. आता बाकी इंग्लिश विषय हा कंपल्सरी आहे, तो सर्व स्ट्रीमला कंपल्सरी आहे, म्हणजे त्याचा पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम असतो. आता दोन विषय आमच्याकडे ऑप्शनल आहेत, एक तर असतो मॅथमॅटिक्स, ज्याला मॅथ्स नको असेल त्यांना एसपी सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट घेतला तरी चालतो. आणि दोन्ही साईडला पण तुम्ही जरी एंट्री घेतली, मॅथ्स घेऊन पुढे करिअर करू शकता किंवा एसपी घेऊन पुढे करिअर करू शकता, त्यात फारशी मोठी अडचण नाहीये. मॅथ्स का असावं, तर अनालिटिकल थिंकिंग तुमचं डेव्हलप होतं. आणि दुसरं म्हणजे कॉमर्स साईडचं जे मॅथ्स आहे ना, हे बरंच प्रॅक्टिकल मॅथ्स आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे, सो समजायला फारसं अवघड नाहीये. हा, आता तर स्टेट बोर्डच्या त्यांच्या सिलेबसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे असे काही टॉपिक्स टाकलेले आहेत, तर त्याचं म्हणून आपण एक्सटेन्शन आहे. कॉमर्स साईडच्या मॅथ्सची अजिबात काही भीती बाळगू नये. आणि मॅथ्सला एकदम सिम्पल रूल असो की दररोज काही सम सॉल्व्ह करा. आणि एक विषय राहिला तो म्हणजे आता कॉमर्स साईडला आता आयटी पण आहे, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडचे काही विद्यार्थी आता आली बीसीएच्या वगैरे एंट्रन्स देऊन बीसीए एमसीए करून आयटी मध्ये पण चांगलं करिअर करायला लागले.
0: तोही एक ऑप्शन आता सुरू झालाय,
1: कॉमर्स साईडला अवेलेबल आहे. त्यामुळे मॅथ्स चांगला असेल उत्तम आहे. समजा तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही एसपी घ्या आणि मग बाकीच्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता.
0: पण म्हणजे मग मॅथ्स घ्यावं की घेऊ नये काय प्रेफर कराल तुम्ही?
1: 10वीपर्यंत तुमचं मॅथ्स जर ओके असेल, फार उत्तम असायची आवश्यकता नाही, तर तुम्ही निश्चितच मॅथ्स घ्या. कारण मॅथ्समुळे थोडेसे ऑप्शन्स वाढतात.
0: बरोबर.
1: एक सोपं उदाहरण देतो की सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हा एक महत्वाचा पेपर असतो.
0: बरोबर.
1: म्हणून तुम्हाला जर बँकिंगची परीक्षा द्यायची असेल किंवा कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला मॅथ्सचा तिथं फायदा होतो. पण मॅथ्स नसेल तर फार बिघडत असं नाही.
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता सीए आणि सीएस या दोन परीक्षा अवघड मानल्या जातात. म्हणजे पूर्वी तर अगदी 2-3% त्याचा रिझल्ट असायचा, आता तो थोडासा 10-1% गेला असं म्हणायला हरकत नाही. पण मग जी मुलं सीए किंवा सीएस पूर्ण करू शकत, म्हणजे पास होत नाहीत असं म्हणूया, कारण अभ्यास त्यांनी केलेलाच असतो 4-4.5 वर्ष, अशा मुलांचं वर्ष वाया गेलं म्हणायचं का त्यांना पुढे करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या बेसिसवरती?
1: प्रोफेशनल कोर्स जर आपण कम्प्लीट केला तर आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये वगैरे तुम्हाला जॉब मिळू शकेल.
0: बरोबर.
1: समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कम्प्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला. ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीए मे इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंतचे जॉब अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतलंय पहिल्या 1-2 वर्षात, त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळायला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटीमुळे तर 12 महिने प्रॅक्टिस झाले, आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे. त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त अकाउंटिंगची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉट जॉब अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात. झालं नाही तरी पण, झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा, पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीजमध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
0: मग त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
1: आता याच्यामध्ये जर सीएसीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट्स आहेत, आमच्याकडे कंटिन्युअस जॉबचे रिक्वायरमेंट येत असतात. आता कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोले एमआयडीसी आहे, गोकुश रगाव आहे, 5 स्टार आहे, अगदी कोल्हापूरातली उद्यमनगर आहे इथून, किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत, तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा पर्चेसला माणूस पाहिजे, मार्केटिंगला माणूस पाहिजे, अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणांना सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये, आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
0: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं काही कारण नाही. बरोबर. तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर करू शकता
1: कुठल्याही क्षेत्रात होईल.
0: बरोबर. सर, आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्समधल्या, की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील, तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
1: तर यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट्सची मुलं पण चूज करतात, तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे,

0: फायनान्स आहे, तर बीबीएमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे, म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे, तर तुम्ही लॉयर एलएलबी करू शकता. आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा, किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे असं आहे. सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हणलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे, तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले तीन रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपल्याला काय काय करता येईल, तर तुम्ही बीकॉम करा, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा, ते तुम्हाला काहीतरी स्टाइपेंड वगैरे देतात, आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्यास तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये. तुम्हाला तिथं काय आहे शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही बीकॉमच्या बरोबर मार्केटिंगचा विचार करू शकता. हाली बऱ्याच ठिकाणी पोस्ट असतात मार्केटिंगसाठी माणसं हवेत, सेल्स मार्केटिंगसाठी हवेत. तिथं हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत घेत बीकॉमची चार वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होतं आणि तुम्हाला तिथं जॉब अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर ह्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, तर आपण दोन प्रकारे विचार करू, एक गव्हर्नमेंटचे आणि अदर दॅन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया, किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे. या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा, बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो, तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो. बारावी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, यूएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीएचे कॉलेजेस आहेत वगैरे. सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
1: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते बारावी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
0: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे बारावी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीएचा विचार केला किंवा लॉचा विचार केला किंवा स्टॉक मार्केटमधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला, तर हे बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी. एआयचे काही कोर्सेस निघालेत, तुम्ही ते कोर्सेस करू शकता. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचंय, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात, अशा केसेसमध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? 11वी 12वी?
0: नक्की नक्की. पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे, पण आता तुम्ही अगदी 11वीपासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली.
1: बरं,
0: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत. भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर्स, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्या लक्षात येईल की याला भरपूर स्कोप आहे. फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही. इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता. तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा. 11वी 12वी मध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला सगळा येऊ देत. 3 सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत. अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे 3 विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सीए इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये. ज्यांनी 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतर एखाद्याने ठरवलं, म्हणजे थोडक्यात आता एखादा मुलगा 12वीत झाला आणि ऐकतोय तर तो जानेवारीच्या अटेम्प्टचा विचार करेल, आणि एखादा मुलगा 10वी झाला आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ही झाली पहिली परीक्षा फाउंडेशन. याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं एफआयला असताना झालं, तुम्ही एसवायला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6च्या 6 द्या.
1: आणि या 3 पेपरमध्ये कालावधी किती असतो?
0: आता पण इंटरला पण परत त्यांनी तीन अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा येणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारीत पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
1: ओके, म्हणजे मे मध्ये तीन सब्जेक्ट आणि सप्टेंबर मध्ये तीन सब्जेक्ट असं देता येतं.
0: अगदी एकदम बरोबर. त्याच्यानंतर दोन वर्षाची आर्टिकलशिप आहे.
1: बरं.

0: ओके, आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स तुम्हाला स्टायपेंड मिळतो मंथली 3,000, 4,000 किंवा 5,000 कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडेंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनल्स अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहित धरू चला सप्टेंबरनं एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या.
1: ओके,
0: मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष, आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल, म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स. हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हणल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
1: ओके, मी ठरवलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्या दृष्टीनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर साधारण 11वी 12वी 1st इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही?
0: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे. तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ जमतंय, ओके, समजतंय, तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायचे तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेलं आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते कारण त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
1: ओके,
0: सो ह्या दोन्हीपैकी एक. आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे 12th नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
1: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतोच.
0: बरोबर,
1: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
0: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल, आणि सध्या आता काय आहे की कंपन्याज भरपूर वाढतात किंवा जे सर्व मोठे बिझनेसेस आहेत ते कंपनी जर रन करतात, त्यामुळं कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोलमध्ये असेल किंवा तिथं एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अव्हेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडंसं मोठ्या सिटीत जायला लागतं. असं आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटतं की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न आहे. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोपा आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
1: ओके,
0: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके, आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लिगल प्रोटेक्शन करू शकता, प्लस थोडंसं त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला मॅथ्स फार आवडत नाही, पण मला लॉ चालू शकेल, किंवा एलएलबी प्लस सीएस हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा, ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉची प्रॅक्टिस करू शकता.
1: त्याच्यात किती वर्ष जातात?
0: एलएलबी तर तुम्ही 12वी नंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला आम्ही प्री लॉ म्हणतो. एलएलबी कम्प्लीट होईपर्यंत सीएस पूर्ण होतं.
1: ओके,
0: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कम्प्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
1: सर, आता भारतात सीएच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
0: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण 3 कंट्रीचा विचार करूया. एक तर युके मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर युएसए मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर सीए आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी सीपीए म्हणून, युएसए आहे तर सीपीए आहे, आणि युएसए मध्ये आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून एसीसीएचा विचार केला जातो. त्याचबरोबर युएसमध्ये सीएफए म्हणून आहे, आणि सीएमए मध्ये म्हणून पण. या 5 कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर 12th तुम्ही चालू करू शकता, आणि काही कोर्सला त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे.
1: ओके,
0: म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले किंवा बेसिस किती पॉईंट झाले, त्याविषयी तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे 12th नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे, मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीजमध्ये याचं ऑफलाईन, ऑनलाईन, पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाही. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेसना ना आता आउटसाईड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं, म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी, हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडंसं अॅनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाहीयेत, म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा.
1: बरोबर,
0: अदरवाईज तुम्ही सीए करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला युकेला जायचंय किंवा युएसला जायचंय किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. ह्या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची म्हणजे तिकडेच जाऊन

0: देश असेल तर थोडी फी तुमची वाढणार पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू आणि प्लस साधारण यांचा जो ड्युरेशन आहे 12th नंतर जर तुम्ही करा लागला तर 3 ते 4 वर्ष ग्रॅज्युएशन नंतर करा लागला तर 2 ते 3 वर्ष आहे सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा अदरवाईज काय तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी अड्डा कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
1: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का त्याचे ड्युरेशन किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात.
0: आम्ही जर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया.
1: बरं
0: एक तर आपले भारतातले CA CA CMA विचार करा BBA मला एंट्रन्स द्यायचे त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही काही इन्स्टिट्यूटना की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल असं आहे. सो ते आपण ठरवायचं आहे आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे. म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो की जर UKला जायचं असेल तर ACCA हा चांगला कोर्स आहे, USला जायचं असेल तर CPA CFA किंवा CMA आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर त्यांच्याकडे पण CA आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतील. तर मग त्यांच्या एंट्रन्ससाठीचे क्रायटेरियाज काय आहे. मग आता काही 12 नंतर देता येतील तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके जसं CA ला फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही CA ला आहे असं नाहीये. तसं यांची फर्स्ट लेवल आहे, त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो 12वीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर 12वीनंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं
0: अगदी
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचं ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा या साईडला मला जायचंय मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्यांना ट्रॅक जॉईन घेऊ शकता. मग त्याचं कोचिंग पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: सर आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडंसं टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडंसं कला क्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं म्हणजे हे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं.
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये आपण 3 गोष्टींचा विचार करू. कॉमर्समध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का. आपल्या मुलाबरोबर डिस्कस करताना काही बिझनेस रिलेटेड सांगा लागलो तर त्याला त्यात इंटरेस्ट वाटतो का किंवा तो काही बोलतो का. हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप्स
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स हा तर कॉमर्स हा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे तर या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला हल्ली बऱ्याचशा कल असणे असतात त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे एकतर तुम्ही MBA करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता असं आहे. तर ह्या 1-2-3 गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा आणि आपण सायन्सचे हार्ड कोर फॅन नाहीये म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काय फारसं आवडत नाही तर तुम्ही निश्चितच विचार करा. स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा आणि मग काय काय आहे यात काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे त्यामुळे ह्याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल.
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया स्कोप काय काय याच्यामध्ये ओके तुला हे आवडू शकतं. तिसरं प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर करायला, 12+4 इयर्स इज ओके. 5वं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये आणि 6वं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. सो ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक सर्टन म्हणून आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील याचा विचार करायचा झाला स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमातून झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. बरेचदा अनुजा

0: असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं, पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव, त्या विषयातली त्यांची मतं यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो.
1: बरोबर.
0: पण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून,
0: स्टे हॅपी.

शुभवाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: FM वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे.

FM वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी संध्याकाळचे ठीक 6 वाजले आहेत. आता आपण मराठी गाण्यांचा आनंद घेणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेली ही अरुणा ढेरे यांची सुंदर अशी रचना, संगीत मिलिंद जोशी यांनी दिली आहे.

0: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
1: श्रीकृष्ण गुरुकुल। सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
1: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
3: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
4: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
5: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
6: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात वैशाली सामंत, श्रीकांत नारायण आणि सुहासिनी यांच्या स्वरातलं हे अशोक गुळवे यांचं गीत संगीत प्रदीप लाड यांनी दिलेलं आहे।

0: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे
1: वाकली।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: शेततळे शेततळे शेततळे, उत्तम क्वालिटीचे HDPE प्लास्टिक, कोहिनूर आणि इतर कंपन्यांचे सर्व साईजचे प्लास्टिक अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध। सुलाखे डॉक्टर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बार्शी। फोन 82 37 83 1990।

0: अविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: गुपचुप गुपचुप

माझी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला।
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया।
3: आयडिया, इथेच करूया पार्टी,
2: पिझ्झा पार्टी।
3: येस,
2: चल तुझं कार्ड आणि पिन दे।
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन।
2: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
4: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
4: नो शेअरिंग।
2: RBI सांगते, बँक कारभारा सतर्क रहा।
5: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
1: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अनगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
3: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
4: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।

0: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
1: अक्कलकोट मध्ये प्रथमच डॉक्टर हर्षद भगत, MD रेडिओलॉजी यांचं एस्पायर इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, कलर डॉपलर, डिजिटल एक्स रे, दातांचे एक्स रे.

0: आणि पॅथॉलॉजी मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांची सोय. ब्लड सॅम्पल घरी येऊन घेतलं जाईल. ISO मानांकन प्राप्त एस्पायर डायग्नोस्टिक सेंटर. मोबाईल 99220 30363 किंवा 94226 32200.
1: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथं श्री चौडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त सोमवारी 18 मे रोजी सकाळी 10 वाजता सुवासिनींची ओटी भरणे, त्यानंतर कर्नाटकातील सुप्रसिद्ध श्री सुधाकर काळे आणि भाग्यश्री म्हेत्री यांची कलगीतुर्याची गाणी होतील. सायंकाळी 7 वाजता श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैन यांच्या दिव्य सानिध्यात कुमारी मैथिली कुमठेकर आणि सौ सविता कुंभार अशा गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. मंद्रूप येथील माळी गल्ली सभागृहासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायत श्री चौडेश्वरी देवी यात्रा पंच कमिटी आणि मंद्रूपच्या सर्व ग्रामस्थांनी केलंय.
2: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू. अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
3: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
2: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
3: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
2: संपर्क 87400304008.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.

0: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला.
1: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
2: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
3: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
2: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
4: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
5: श्रीकृष्ण गुरुकुल.
6: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
4: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
6: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
4: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
6: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क

0: 7076373352.
1: खास उन्हाळ्यासाठी 50-75-90 टक्के क्वालिटी मध्ये हिरवे शेड नेट, काऊ मॅट, मल्चिंग पेपर, गांडूळ बेड, अझोला बेड वाजवी दरात मिळतील. सुलाखे डॉटर्स, ऐनापूर मारुती मंदिरासमोर, बारशी. फोन 82 37 83 1990.

बारात्र मंडळी या गीताबरोबरच हिंदी गाण्याचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी संध्याकाळचे 6:58 झालेत. यानंतर ठीक 7 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. तत्पूर्वी काही संदेश आणि जाहिराती सुद्धा.

0: बात करा राजू. मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण, पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी

दिली आहे। या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली। एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे। त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे। नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं। बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे। छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे। पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दूरस्थ पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं। ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते। राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे। चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही, त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत। त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं। उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे। राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत। याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे। दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे। जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीयल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 8800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी अॅप आणि माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती

0: पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर एसएमएसवर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मात्र अंतिम फेरी चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाब किंग्सपुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्जच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरु होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, संध्याकाळचे 7:11 होत आहेत.
2: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
3: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
4: श्रीकृष्ण गुरुकुल.
5: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
3: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
5: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
3: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-73-73-52.
6: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
7: गीत

धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी।

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, देशव्यापी एसआयआर म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्या सोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता एसआयआर म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: एसआयआरचा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा एसआयआर म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं, आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत. आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही, केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे

0: किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा बीएलओ थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्ममध्ये आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या एसआयआरचा किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत, मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
0: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 26 ते 29 जुलै 26 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा बीएलओ म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहेत. आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्ममध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो एसआयआर झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे. आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला, ज्या मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे. कारण ही माहिती या व्यक्तीकडे, म्हणजे आमचा जो बीएलओ आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्ममध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून, आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे. आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इन्युमरेशन म्हणता येईल आपल्याला. आणि हाऊस टू हाऊस इन्युमरेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं, म्हणजे आपण नोटीस देऊन त्यांना सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदार याद्यांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या एसआयआर साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळेची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे, मी पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे ते काय? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंत सर्व जे सिटीजन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या एसआयआर कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै

0: आणि 1 ऑक्टोबर आपला जो एसआयआर सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळे 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटाचं. अभिजित सावंत आणि वेला शेंडे यांच्या युगल स्वरातलं हे गुरु ठाकूर यांचं गीत संगीत निलेश मोहरीर यांनी दिलेलं आहे.

मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत मितवा या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोडा यांनी गायलेलं हे मंदार चोळकर यांचं गीत संगीत शंकर एहसान लॉय यांनी दिलेलं आहे.

0: मराठी मंडळी या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लग्नाचा सीझन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात. आग्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
2: ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
3: श्रीकृष्ण गुरुकुल. सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
2: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली.
3: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या.
2: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल.
4: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल.
5: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 73 73 52.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
9: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात. वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर.
10: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
11: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
10: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं. प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
11: गीत गाता हूं मैं, गुनगुनाता हूं मैं.
12: जमीन,
13: शेतकरी,
12: पाऊस,
13: पाणी,
12: उघडीप,
13: वापसा,
12: पेरणी,
13: लावणी,
12: खुरपणी,
13: निंदणी,
12: कुळपणी,
13: फवारणी,
12: खतावणी,
13: कापणी,
12: छाटणी,
13: काढणी,
12: उफणणी,
13: पाखडणी,
12: प्रगत
13: शेतकरी,
12: गावकरी
13: मंडळ,
12: आकाशवाणी
13: सोलापूर,
12: दररोज
13: सायंकाळी 7:30 वाजता.
12: माझं

0: और आवास गणना विषय पर परिचर्चा प्रसारित करेगा। कार्यक्रम में गृह मंत्रालय के अंतर्गत भारत के रजिस्ट्रार जनरल और जनगणना आयुक्त कार्यालय में उप रजिस्ट्रार जनरल वीए वराडे स्टूडियो में मौजूद रहेंगे। कार्यक्रम के दौरान श्रोता विषय से संबंधित प्रश्न पूछ सकते हैं। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोथेनबर्ग में स्वीडन के प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन के साथ दोनों देशों के बीच संबंधों को मजबूत करने के लिए द्विपक्षीय वार्ता कर रहे हैं। प्रधानमंत्री ने कहा, नीदरलैंड्स की यात्रा ने द्विपक्षीय संबंधों को नई गति प्रदान की। कांग्रेस नेता वीडी सतीशन कल केरलम के नए मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे। मॉस्को पर यूक्रेन के अब तक के सबसे बड़े ड्रोन हमले में एक भारतीय श्रमिक सहित चार लोगों की मौत। मौसम विभाग ने कल उत्तर भारत में भीषण लू चलने का अनुमान व्यक्त किया। और आईपीएल क्रिकेट में रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु ने पंजाब किंग्स को 23 रन से हराया। इसके साथ ही समाचार संध्या का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। मंडळी रात्रीचे ठीक 9 वाजले आहेत।
2: लग्न कार्याची संपूर्ण खरेदी तेही होलसेल दरात, वधूवरांची एकच पसंती, आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, व्हीआयपी रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध।
4: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, व्हीआयपी रोड, सोलापूर। फोन 2315156।
5: लग्नाचा सीजन आहे आणि खरेदी हवी स्मार्ट, मग न्यू बॉर्न पासून महिलांपासून पुरुषांपर्यंत फेस्टिव्ह कपडे आणि वधूवरांसाठी स्पेशल कलेक्शन, तेही होलसेल दरात, आद्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।
4: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
6: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध। जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर।
4: मोबाईल 9205994290।
6: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8।
7: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी, लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती, तुमची आमची पसंती फक्त लाहोटी।
8: लाहोटी सारी, चाटी गल्ली, सोलापूर।
4: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात। त्याकडे दुर्लक्ष करू नका। तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात।
6: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर। मोबाईल 7083069496।
4: फिजिओथेरपीची जर्मन पद्धतीनं हायटेक उपचार पद्धती आता फिजिओथेरपी स्पेशालिस्ट डॉक्टर संदीप भागवत यांच्या निरामय रिहॅब मध्ये उपलब्ध।
9: महाराष्ट्रात प्रथमच आलेल्या एमफिल्ड प्रो मशीन द्वारे उपचार करून सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा, स्नायूदुखी, अर्धांगवायू, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो यासारख्या अनेक आजारांवर औषधाविना वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवा।
4: तज्ञ डॉक्टरांची टीम, प्रशिक्षित स्टाफ आणि सर्व आधुनिक सोयींनी युक्त निरामय रिहॅब,
9: रुक्मिणी रेसिडेन्सी, वामन नगर, जुळे, सोलापूर। मोबाईल 98-23-25-78-63।
10: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
11: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पेढी।
10: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
4: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं.

0: लक्षवेधी वस्त्र जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
1: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
0: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
1: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
0: ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच
2: श्रीकृष्ण गुरुकुल।
1: सकस आहार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ आणि सुंदर वसतिगृह,
0: विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि जेवणाची उत्तम सोय एकाच छताखाली।
1: पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत अतिशय शिस्तबद्ध दिनचर्या।
0: संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताळे सर यांचं श्रीकृष्ण गुरुकुल।
2: जिथे सुरक्षित मूल तेच आपलं श्रीकृष्ण गुरुकुल।
1: वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क 72 76 73 73 52।
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
5: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
6: लग्न कार्य असो किंवा कोणताही शुभ प्रसंग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे कपडे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव दालन आर्द्रा मॉल, सम्राट चौक, डीमार्ट समोर, नॅशनल हायवे पलीकडे, सोलापूर।

FM वाहिनीच्या 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी रात्रीचे 9:15 होत आहेत. आता रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आम्ही विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.

0: एफ एम वाहिनीच्या 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. मंडळी, रात्रीचे ठीक 10:15 झालेले आहेत. आता प्रसारित करत आहोत गीत गाता हूं मैं गुणगुनाता हूं मैं हा कार्यक्रम. संकलन, लेखन आणि निवेदन केले राजेंद्र कुमार कांबळे यांनी. सादर करते डॉ सोमेश्वर पाटील.
1: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
2: गीत गाता हूं मैं गुणगुनाता हूं मैं.
1: गीत गाता हूं मैं गुणगुनाता हूं मैं. संकलन, लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचं. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

गीत गाता हूं मैं, गुणगुणाता हूं मैं या कार्यक्रमात मी राजेंद्र कुमार कांबळे आपलं सहर्ष स्वागत करतोय. रसिक हो, 1967 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील 10 चित्रपट सुपरहिट ठरले होते आणि मागचे 2 भाग आपण त्या चित्रपटांवर प्रकाश टाकतोय. देवानंद यांनी चित्रपटांची निर्मिती देखील सुरू केली हे आपण पाहिलंच आहे. त्यांचाच आणखीन एक चित्रपट 1967 साली सुपरहिट ठरला, तो म्हणजे ज्वेल थीप. नावावरूनच कोणीही सांगू शकेल की चित्रपटाचं कथानक दागिने चोरांवर आधारित असणार. या चित्रपटात अशोक कुमार, देवानंद, वैजंतीमाला, तनुजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीतकार शैलेंद्र आणि मजरू सुलतानपुरी होते, तर संगीताची बाजू SD बर्मन यांनी सांभाळली. किशोर कुमार आणि मोहम्मद रफी या दोघांचा आवाज देवानंद यांच्याकरिता वापरण्यात आलाय. पहाडी रागावर आधारित लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगल स्वरातलं गाणं ऐकूया.

1960 दशकात रॉयल्टीवरून लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात मतभेद झाले होते. या चित्रपटाकरिता एस डी बर्मन यांनी एकत्र गाण्याकरिता त्यांना बोलवल्यानं बऱ्याच गॅप नंतर एकत्र रेकॉर्डिंग केलेलं हे युगल गीत होतं जे आता आपण ऐकलं. अनेक सहकलाकार घेऊन नायक नायिका यांचं नृत्यगीत अनेक चित्रपटांमध्ये शूट केलं जात असे. ज्वेल थीप मध्ये देखील अहिर भैरव रागावर आधारित नृत्यगीत आहे, त्याचा आनंद घेऊया.

आता आपण जे गाणं ऐकलं ना त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी भल्या मोठा म्युझिक पीस वापरलाय. हा प्रकार नंतर ट्रेंड बनला आणि तशाच प्रकारची गाणी कंपोज केली जाऊ लागली आणि याचा अनुभव आपण पुढेही घेणार आहोतच. कॅबरे डान्स सारख्याच नृत्याचा प्रकार असणारं तनुजा आणि देवानंद यांच्यावर चित्रित केलेलं गाणं खास गुणगुणण्याकरिता.

ज्वेल थीप चित्रपटात हेलन यांच्यावर चित्रित केलेलं हॉटेल लोकेशन असणारं गाणं आपण ऐकणार आहोत. खरं तर हे गाणं म्हणजे नृत्य प्रकारातील कॅबरे नृत्य होय. सुवर्ण काळामध्ये जवळजवळ नृत्याचे सर्वच प्रकार पाहायला मिळतात. त्या काळातील निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक, गायिका यांच्या प्रयत्नांना मिळालेलं यश तर आहेच, शिवाय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर देखील केला गेलाय हे जाणवतच. कॅबरे नृत्य गीत खास आपल्याकरिता.

यामध्ये शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर प्रमुख भूमिकेत होते. आपल्या देशात खरं प्रेम शोधण्यात अयशस्वी ठरलेली श्रीमंत मुलगी पॅरिसमध्ये ते शोधण्यास जाते असं कथानक असणारा हा चित्रपट. शर्मिला टागोर यांना दुहेरी भूमिकेत दाखवण्यात आलंय. पॅरिसमधील संध्याकाळ कशी असते हे दाखवण्याकरिता या चित्रपटाचं शूटिंग पॅरिसमध्ये केलं गेलंय. गाणी शैलेंद्र आणि हजरत जयपुरी यांची आहेत तर संगीत शंकर जयकिशन यांचं. पॅरिसचं वर्णन करणारं गाणं खास आपल्याकरिता.

चित्रपटातील गाणी शूटिंग करताना अनेक अडचणी येत असतात. जर गाणं स्टुडिओमध्ये चित्रित केलं तर टेन्शन नसतं, पण ओपन पब्लिक प्लेसमध्ये फारच कठीण असतं. असं असतानाही परदेशात जाऊन पब्लिक प्लेसमध्ये शूटिंग करण्याचं धाडस अनेक दिग्दर्शकांनी केलंय. शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावरही असंच एक रोमॅन्टिक गाणं पॅरिसमधील रस्त्यावर शूट केलंय. त्याचा आनंद घेऊया.

0: बदला, जब से हमने दिल बदले हैं सारा जग बदला।
1: गाण्यांचं चित्रीकरण करण्यासाठी लोकेशन खूप महत्वाचं असतं। शिवाय संपूर्ण गाणं शूट करण्यासाठी कोणकोणती साधनं वापरली जाणार आहेत याचाही विचार दिग्दर्शकाला करावा लागतो। वेशभूषा केशभूषा हे देखील ओघानं आलंच। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बिकिनी घालण्याचं धाडस करणाऱ्या शर्मिला टागोर यांच्यावर खूप टीका केली गेली, पण गाणं मात्र हिट ठरलं। ते गाणं ऐकूया।

वेगवेगळे सेट्स वापरून स्टेजवर अनेक सहकलाकारांसमवेत शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित केलेलं नृत्यगीत खरंच खूप सुंदर चित्रित केलंय आणि शर्मिला टागोरचा एक वेगळाच अंदाज या गाण्याच्या वेळेस दिसतो. ते गाणं कोणतं असेल असा प्रश्न पडला असेल ना आपल्याला. ते गाणं आपण दृश्य स्वरूपात अवश्य पाहाच. आता मात्र ऐकण्याचा आनंद घ्या.

स्वातंत्र्यानंतर आसाममध्ये आतंकी हमले होतात आणि त्याचा नायनाट केला जातो असं काहीसं कथानक असणारा आखे हा चित्रपट 1968 साली प्रदर्शित झाला आणि खूप लोकप्रिय ठरला. या चित्रपटात धर्मेंद्र, मालासिन्हा, मेहमूद, कुमकुम, सुजित कुमार इत्यादींचा अभिनय पाहायला मिळतो. आखे चित्रपटातील गाणी साहिर यांची तर संगीत रवी यांचं आहे. या चित्रपटात आशा भोसले, कमल बारोट, उषा मंगेशकर आणि सहकारिणी गायलेलं हॉटेलमध्ये चित्रित केलेलं अरबी धून प्रकारातील नृत्यगीत ऐकूया आणि हो, जमल्यास हे गाणं दृश्य स्वरूपात अवश्य पहा.

जीवनात प्रेम नेहमी मिळत नाही, त्यामुळे मिळालेल्या प्रेमाला खूप जपून ठेवलं पाहिजे. जर ते एकदा निघून गेलं तर पुन्हा मिळणं खूपच कठीण असतं. हे पटवून सांगणारं धर्मेंद्र आणि माला सिन्हा यांच्यावर चित्रित केलेलं सुंदर गाणं विविध लोकेशनवर शूट केलं गेलंय आणि हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. ते गाणं खास गुणगुणण्याकरिता.

0: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं। संकलन लेखन आणि निवेदन राजेंद्र कुमार कांबळे यांचे, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील।
1: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं।
2: गीत गाता हूँ मैं गुनगुनाता हूँ मैं हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून। या कार्यक्रमाचे सादर करते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील। मंडळी, रात्रीचे 11 वाजत आहेत।

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून हिंदीतलं बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 दिल्ली केंद्रावरूनच इंग्रजीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मंडळी, रात्रीचे 11:10 झालेले आहेत. आम्ही आमचे आजचे सर्व कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 5:55. शुभरात्री. जय हिंद.